वंदे मातरम, सुप्रभात आणि नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ, शके 1948, दिनांक 23 जून 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. मंगल संगीतानं आजच्या पहिल्या सभेला आरंभ करत आहोत.

मंगल प्रभात कार्यक्रमाची यानंतर ऐकूया बाळकृष्ण मराठे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

मधुवंती दांडेकर यांनी गायलेलं संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोविंद पोळे यांनी गायलेला संत रामदास स्वामींचा अभंग.

संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. या देशभक्तीपर समूहगीताबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र, 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी.

सुप्रभात श्रोते, नमस्कार. आजच्या जगूया आनंदी कार्यक्रमात आपल्यासोबत मी दिनेश शडावतकर. वेशीपर्यंत आलायस, आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस. पटकन माप ओलांड आणि आत ये. कंजूषपणा करू नकोस, दिल खोल के बरस. येताना चोर पावलांनी नको, राजासारखा ये. सनई चौघडे वाजवत ये. आणि हो, येता येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव. तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल. तरी पण तिला धनी आणि पोराबाळांसकट सगळ्या संसाराचा गाडा ओढायचा आहे. आणि म्हणून तिच्या शेतामध्ये सगळ्यात आधी जा आणि तिथल्या मातीत रुजून राहा. आणि मग रानावनात पड, रस्त्या रस्त्यांवर पड, खिडक्यांना पागोळ्याहून लगड, नद्या भर, विहिरी भर, धरणाचे दरवाजे उघड, हंड्या घागरींमधून बरस, गच्चीतल्या टाक्यांवर बरस, म्युन्सिपाल्टीच्या नळातूनही बरस. धनधान्यासाठी ये, छत्र्या रेनकोटच्या बिझनेससाठी ये. अरे सगळी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ये. पानाफुलांना सजव, गाई गुरांना भिजव, पक्षी पाखरांना नाचव, आसुसलेल्या मनांना रिझव आणि सुकलेल्या ओठांनाही भिजव. सगळ्यांना पाणी दे, प्रेमात पडलेल्यांना गाणी दे आणि फेसबुकवर टाकायला तुझ्या बरोबरचा सेल्फी सुद्धा दे बरं का. वाफाळलेल्या चहासाठी ये, गरमागरम भजांसाठी ये, शेगडीवरच्या कणसासाठी ये. ये, वेशीपर्यंत आलायस, आता लाजू नकोस, पटकन माप ओलांड आणि आत ये.

बरे श्रोतेहो, कार्यक्रमात आज इथेच थांबूया. सचैल धारात भिजण्याचा आनंद घेऊया आणि पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. कृषीवाणीमध्ये आज सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता रुंद वरंब आणि सरी पेरणी यंत्र याविषयीची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 HPV वॅक्सिनेशन अवेअरनेस भाग तिसरा तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे. परिसरमध्ये पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी तृप्ती देशपांडे यांनी केलेलं मार्गदर्शन सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10. ऐसी अक्षरे रसिके सकाळी 7 आणि दुपारी 1:55 पुस्तकं कालची आजची या मालिकेत दृकचिंतन या चित्रपटाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. प्रायोजित कार्यक्रम दिलगुला सकाळी 7:25 विक्रम्स फिटनेस ग्राहक केंद्रीय कार्यक्रम सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था ग्राहक केंद्रीय कार्यक्रम सकाळी 7:45 अज्ञात मुंबई या नितीन लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन सकाळी 9:00 भाग 42 सकाळी 11:05 कार्यक्रम आपली आवड दुपारी 12:00 वनिता मंडळ यामध्ये आपुलकी या घरात स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि गुणसागर गंभीर.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
0: श्रोत्या सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 42 वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी वंदे. रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40 प्रसारित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी 6:30 अमृत कलशमध्ये दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची अंजली अनिल जक्कनवार यांची

0: मुलाखत संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन 7:30 माझा आवार माझा शिवार यात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण याविषयी मनाली तांबडे यांची मुलाखत रात्री 7:15 लोकसंगीत 7:15 स्पॉटलाईट 9:30 मनी टॉक 9:45 आणि मंथन दिल्ली केंद्रावरचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. रात्री 10:30 नभोनाट्य माणसा आधी माणूस हो भाग पहिला लेखक विनायक पाटील. नादब्रह्म अंतर्गत पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन राग देसी सकाळी 10:30. सुजन साळकर यांचं गायन राग मदमात सारंग दुपारी 2:30. उस्ताद फारुख लतीफ खान यांचं सारंगी वादन राग श्री संध्याकाळी 5:02. मीनाक्षी बिश्वास यांचं गायन राग शुद्ध कल्याण रात्री 10:00. ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा 34 सांताक्रूज 35 किमान कुलाबा 26 सांताक्रूज 25 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे नोंद झाली नाही. सांताक्रूज या ठिकाणी 86%. येत्या 24 तासांमध्ये आकाश ढगाळलेलं असेल. काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 33 आणि किमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा वेग 65 किलोमीटर प्रति तास वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असेल मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 48 तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होता. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. गादी वाफ्यावर पिकाची 4 ओळीत पेरणी करून गादी वाफ्याच्या दोन्ही बाजूंना सरी तयार करण्याच्या पद्धतीला रुंद वरंबा सरी पद्धत म्हणतात. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर चलित यंत्राला बीबीएफ यंत्र असं म्हटलं जातं. बीबीएफ पेरणी यंत्राला पेरणीसाठी 4 फणे दिलेले असतात. दोन्ही बाजूंना नांगराचे फाळ लावलेली असतात. त्यामुळे पिकाची पेरणी गादी वाफ्यावर होऊन दोन्ही बाजूंना सऱ्या पडतात. बीबीएफ पेरणी यंत्र प्रत्येक वेळी पलटून येताना आणि जाताना नांगराची फाळ खाली सरीतच ठेवावी लागते. याद्वारे सऱ्या योग्य खोलीच्या पडण्यास मदत होऊन गादी वाफ्याची उंची वाढते. बीबीएफ यंत्राद्वारे साधारणपणे 1.5 ते 1.5 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार होतात. गादी वाफ्याची उंची साधारणपणे 10 ते 20 सेंटीमीटर राखता येते. सरीची रुंदी साधारणपणे 30 ते 45 सेंटीमीटर पर्यंत राखता येते. खरीप हंगामातील सोयाबीन, रब्बी हंगामातील हरभरा आणि उन्हाळी हंगामातील भुईमूग अशा 3ही प्रमुख पिकांसाठी ट्रॅक्टर चलित बीबीएफ यंत्राचा वापर करता येतो. या 3ही पिकांमध्ये मूळसड, मूळकूज, सांधेकूज, मानकूज अशा बुरशीजन्य रोगांमुळे नुकसान होतं. हे रोग प्रामुख्याने जास्त पावसाच्या स्थितीत अथवा ओलिताचे अतिरिक्त पाणी जास्त कालावधीपर्यंत शेतात साचून राहिल्यास अथवा पावसातील खंडाच्या अवस्थेत जमिनीतील ओल अत्यंत कमी झाल्यास वाढताना दिसतात. बीबीएफ तंत्राने केलेल्या पेरणीमध्ये पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी टाळला जातो. पारंपरिक पद्धतीने केलेल्या पेरणीमध्ये सोयाबीन, हरभरा आणि भुईमूग ही 3ही पिकं पूर्ण वाढल्यानंतर संपूर्ण शेत व्यापतात. त्यामुळे पिकाची निगराणी आणि निरीक्षण करता येत नाही. कीड रोगाच्या प्रादुर्भाव स्थितीत फवारणी करण्यामध्ये अडचणी येतात. बीबीएफ तंत्रामुळे निरीक्षण आणि फवारणीसाठी जागा उपलब्ध होते. कमी पावसाच्या स्थितीत मूलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन शक्य होते. तसेच जास्त पावसाच्या स्थितीत किंवा ओलितामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा शक्य होतो. पारंपरिक पिकामध्ये ओलिताच्या वेळी पाईप टाकते आणि काढते वेळी पिकाची नासाडी होते. बीबीएफ तंत्राने तुषार सिंचन संचाद्वारे ओलित करताना पाईप टाकण्यासाठी जागा उपलब्ध होते. बीबीएफ यंत्राद्वारे बियाणे पेरणी आणि पेरणीच्या वेळी द्यायची खताची मात्रा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतात. या पद्धतीच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. जास्त ओल असलेल्या शेतात पेरणी करता येत नाही. कोरड्या शेतात किंवा चांगला वाफसा स्थितीतच पेरणी करता येते. अल निनो सारख्या परिस्थितीत पेरणी पश्चात पाऊस न आल्यास किंवा मोठा खंड पडल्यास सोयाबीन सारख्या नाजूक पिकाला कमी उगवणीचा फटका बसू शकतो. ओलिताची सोय आवश्यक ठरते. ओलिताची सोय नसल्यास सोयाबीन लागवडीसाठी भारी जमिनीची निवड करावी. मध्यम जमिनीमध्ये सोयाबीन लावणार असल्यास ओलिताची सोय करावी. बीबीएफ यंत्राच्या आधार देणाऱ्या बाजूच्या दोन्ही चक्रांचं संतुलन करण्यामध्ये शेतकऱ्यांची दमछाक होते. बीबीएफ यंत्राची बियाणं आणि खताची पेटी छोटी असते. मोठ्या क्षेत्रावर पेरणी करताना जागरूक राहावं लागतं. खरीपातील मुख्य सोयाबीन पिकासोबत तुरीचं आंतरपीक घ्यायचं झाल्यास प्रत्येक वेळी ट्रॅक्टर चलित बीबीएफ यंत्र पलटून येताना आणि जाताना साधारणपणे 2 ते 3 फुटांची जागा सोडावी. म्हणजे या ठिकाणी अरुंद वरंबा तयार होईल. या अरुंद वरंब्यावर मधोमध मानवचलित टोकण यंत्राने अथवा मजुरांद्वारे टोकण पद्धतीने तूर पिकाची पेरणी करावी. तुरी
0: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादर करते रोशन जाधव. 6:45 झालेली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या 3 सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही ह्याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅप्समिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये HPV विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात HPV संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि HPV संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या HPV लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. HPV लस कोणाला द्यावी? HPV लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा HPV लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. HPV किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन. सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषत 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आई वडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलालाही वाचनाची आवड लागते. जसे हे आहे अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे की हे तू पाणी घातल्यानंतर आलेलं फूल फळ पान हं, आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा करणे हे कौतुक मुलांना सातत्याने झाडांभोवती राहायला उद्युक्त करते. बरेच पालक तक्रार करतात की मोबाईलशिवाय हा मुलगा जेवत नाही, त्याची पाळ्यामुळे कुठेतरी अगदी बालपणी रडल्यानंतर त्याला मोबाईल दिल्यामुळे सुरू झालेली आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी खिडकीतून एखाद्या झाड, काऊ चिऊ दाखवला, फूल दाखवले किंवा आपल्या घरात छोटीशी बाग तयार करून त्यामध्ये त्याला गुंतवत राहिले तर मोबाईलचे दुष्परिणाम कमी होतील. आपणही कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. मुलांची मानसिक जडणघडण ही दैनंदिन आयुष्यात समोर घरात काय घडत असते त्यावरही खूप अवलंबून असते, त्यामुळे आधी जबाबदार पालक झालात तर जबाबदार नागरिक तयार करू शकाल. सगळ्यांनी ठरवले तर या गोष्टी खरंच खूप सोप्या आहेत आणि घरात खेळीमेळीचे वातावरणही तयार करणारे आहेत. सुट्टीच्या दिवशी डबे घेऊन एखाद्या बागेत जेवायला गेलो आणि दुपार त्या बागेतच जर घालवली तरी सुद्धा आठवडाभर घरात बसलेली मुले मोकळी होतात. अशा छोट्या छोट्या आयडिया सतत कल्पकतेने तरुण आई वडिलांनी राबवल्या पाहिजेत.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. भारतस्य द्रुतगत्या वर्धमानस्य विश्वसनीय वैश्विक शक्तिरूपेण परिवर्तनस्य प्रेरक शक्तिः राष्ट्रप्रथमस्य सिद्धान्तः एव अस्तीति प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना उक्तम्. नवदिल्ल्याम् एकेन निज वार्तावाहिन्या आयोजिते सम्मेलने सम्बोधयन् प्रधानमन्त्री श्रीमोदी अवदत् यत् विगत दशके देशस्य उपलब्धयः विश्वासे स्थिरतायां बृहत्तर वैश्विक कल्याणाय प्रतिबद्धतायां च निहिताः सन्ति.
4: भारत जो कर रहा है वो आने वाले 1000 वर्ष का फ्यूचर लिखने वाला है और यही दुनिया के लिए सबसे बड़ी भारत की गारंटी है. भारत फास्ट ग्रोइंग इकोनॉमी भी है, एक क्रेडिबल इकोनॉमी भी है.
3: सम्प्रति G7 शिखर सम्मेलने स्वस्य सहभागितायाः उल्लेखं कुर्वन् सः अवदत् यत् राष्ट्रियहितं सर्वोपरि स्थापयितुं भारतस्य अविचल प्रतिबद्धतां वैश्विकनेतारः स्वीकृतवन्तः. सर्वकारस्य 12 वर्षाणां कार्यकालस्य उल्लेखं कुर्वन् प्रधानमन्त्री अवदत् यत् स्वच्छभारत, मेक इन इण्डिया, खादिप्रचारः, स्थानीय उत्पादानां समर्थनम् इत्यादयः उपक्रमाः सफलाः अभवन् येन नागरिकाः राष्ट्रनिर्माणस्य भावम् अङ्गीकृतवन्तः. प्रधानमन्त्री अवदत् यत् सद्यः एव केषुचित् वर्षेषु प्रायः 25 कोटिशः जनाः निर्धनवर्गात् बहिः समागताः येन विशालः नव मध्यमवर्गः उद्भूतः, आर्थिकक्रियाकलापाश्च प्रवर्धिताः. लखनऊनगरे 15 छात्राणां मृत्योः दुःखद अग्निघटनायाः अनन्तरं द्रुतकार्याचरणस्यान्तर्गतम् आरक्षकाः गतरात्रौ 6 जनानां विरुद्धं FIR इति पञ्जीकृतवन्तः, तेषु 4 च निगडिताः. मुख्यमन्त्रिणः योगी आदित्यनाथस्य निर्देशानुसारं लखनऊ विकास प्राधिकरणस्य अग्निशामकविभागस्य विद्युद्विभागस्य च 4 अधिकारिणः अपि निलम्बिताः अभवन्. लखनऊनगरे अग्निघटनायाः सन्दर्भे अलीगंजनगरस्य आरक्षकैः BNS तथा उत्तरप्रदेश अग्निशामक सेवा अधिनियमस्यान्तर्गतं प्रासंगिकखण्डेषु 6 अभियुक्तानाम् अन्याञ्च उत्तरदायिजनानां विरुद्धं FIR पञ्जीकृतम् अस्ति. यत्र ह्यः दुःखद अग्निप्रकोपः अभवत् तस्मिन् भवने अनधिकृतनिर्माणस्य विषये 16,000-2000 वर्षे विध्वंसादेशः प्रसारितः आसीत्, परञ्च मासद्वयाभ्यन्तरे एव आदेशः निरस्तः अभवत्. एतदतिरिच्य राज्यसर्वकारेण अग्निघटनायाः उच्चस्तरीय अन्वेषणस्य आदेशोऽपि प्रदत्तः. घटनायाः अन्वेषणार्थं SIT इति विशेष अन्वेषणदलस्य निर्माणमपि कृतमस्ति. दलं 7 दिनेषु एव स्वस्य प्रतिवेदनं समर्पयिष्यति. ह्यः अपराह्णे दुःखद अग्निघटनायां न्यूनातिन्यूनं 15 जनाः मृताः, तेषु अधिकतया 16-25 वर्षीयाः छात्राः आसन्. अलीगंजनगरस्य पुरैनिया क्षेत्रे एकस्य आपणस्य उपरि कार्यरते एनिमेशन कोचिंग केन्द्रे अग्निप्रकोपः अभवत् येन छात्रेषु आतंकः उत्पन्नः. नवव्रणिताः छात्राः किंग्स जॉर्ज चिकित्सकीयं विश्वविद्यालये KGMU लखनऊ इत्यत्र प्रवेशिताः च सन्ति, अधिकांशाः श्वासावरोधेन मृताः. भारतस्य हज समित्या हज 27,000-2000 वर्षस्य कृते तीर्थयात्रिभ्यः आवेदनपत्राणि आमन्त्रितम्. नीत्याः विमोचनं कुर्वन् अल्पसंख्यक कार्य

0: यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हस्कर.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते मम्मुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद

आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं. मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी.

0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: तेजोमय नाद ब्रह्म हे।
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आमचं प्रसारण आपण ऐकत आहात। 7:22 आणि 15 सेकंद होत आहेत।
5: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती। त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर। अवश्य ऐका। दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर।

0: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
3: अंजली अनिल जक्कनवार
4: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतरची उद्घोषणा लगेचच. 7:25 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: ना, साधी गोष्ट आहे. तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो, मग अशा वेळेस ते तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही. तुम्हाला ते हळूहळू एक एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडंसं आहारावर नियंत्रण, थोडंसं लाईफस्टाईल, थोडंसं मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता, आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं, आपल्याला हे करायचं आहे. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे. मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा आहे, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा आहे, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं आहे. ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असतं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे. मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडस कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपने दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. म्हणजे तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काय जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा, असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
0: ते कसं ठेवायचं?
1: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही हे ना चुकीचं खाल्लं मी आता

0: माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे म्हणजे प्राण व स्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते
1: हो,
0: अशा वेळेस तर तुम्ही कूल काम एकदम चांगले आनंदी राहाल तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचंय. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राण आयाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं है ना, ते ताणायचं. म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेनी श्वास सोडायचा.
1: अच्छा.
0: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं इतका कंट्रोल्ड वेनी सोडू शकत नाही.
1: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
0: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
1: अच्छा. आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं.
0: हो ना,
1: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात.
0: हो.
1: जे आपल्याकडे नाही येत आहे ते आणखीनच हवं असतं.
0: हो.
1: तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
0: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो. पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे. त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतं तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा.
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं. ठीक आहे. अहिंसा, सत्य बोलणे है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं. म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा.
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा. आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, हो, ते काय?
0: तर जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण. तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. मनाचं नियंत्रण स्वतःच, तर त्याचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते, की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे. मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत येतं,
1: काहीतरी आठवतं आपल्याला आणि
0: अरे मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय परत, मग करायचंय, असं

0: सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा.
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा.
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूज काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
3: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
3: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
3: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
3: अज्ञात मुंबई.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:40 झालेले आहेत. ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो नमस्कार.
2: विक्रम, आज जी आपण केस बघणार आहोत ती जयेश नावाच्या या तरुणाची. मी मुद्दाम तरुण म्हणते कारण वय वर्ष फक्त 27 वर्ष आणि या कंडिशन मध्ये वजन 105 किलो आणि उंची 170 सेंटीमीटर अशा अवस्थेत ते आपल्याकडे आले होते. बॅक पेनचा त्रास होता, शिवाय प्री डायबेटिक होते. HbA1c जे 6.2 होतं ते 3 महिन्यात कमी होऊन 5.7 वर आलं होतं. काय होती या जयेशची केस नेमकी
3: सांगतो. आता जयेश सारखे अनफॉर्च्युनेटली आपल्याला भरपूर लोक, म्हणजे माझ्या तरी करिअर मध्ये मला भरपूर लोक असे बघायला मिळतात ज्यांचं वजन खूप कमी वयात जास्त वाढतं आणि हेल्थ प्रॉब्लेम्स जे वजन वाढल्यामुळे चालू होतात ते सुद्धा या लोकांना कमी वयात चालू होतात आणि ही फार अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे. आणि त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे मी भरपूर ठिकाणी असं बघितलंय, आता जयेश सरांच्याच केस बद्दल बोलायचं म्हणून सांगतो. जयेश सर हे त्यांच्या कॉलेजमध्ये असताना प्रॉपर कॉलेजच्या टीम मध्ये बास्केटबॉल प्लेअर वगैरे होते, अत्यंत उत्तम फिटनेस होता. आणि मी नेहमी हे बघतो की शाळेत किंवा कॉलेजमध्ये जे मुलं मुली ऍथलीट्स असतात किंवा कुठले तरी प्रॉपर कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स खेळत असतात पण नंतर तो स्पोर्ट्स एकदम त्यांचा काही कारणास्तव बंद होतो. काही कारणास्तव म्हणजे मोस्टली जॉब चालू झाला आणि कॉलेज संपलं म्हणून स्पोर्ट्स बंद होतो. आणि

0: त्यानंतर काय होतं तर हीच लोक खूप जास्त जाड होतात असं मी अनफॉर्च्युनेटली बघितलेलं आहे. जयेश सरांच्या बाबतीत तेच झालं आणि मग तेव्हापासून जे वजन वाढत गेलं ते गेले, जयेश सर सांगत होते गेल्या 5-1 वर्षामध्ये त्यांचं वजन हे 70-75 मध्ये जे असायचं ते जाऊन 105 ला पोहोचलं. हे 5 वर्षातली फक्त वजनाची वाढ आहे बेसिकली.
1: त्यांचा रिझल्ट कसा काय आला याबद्दलही आपण बोलणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011325500. मग विक्रम, आपल्याकडे जेव्हा जॉईन झाले जयेश सर तेव्हा काय असा तू आहार किंवा काय पद्धतीने त्यांना कन्सल्ट केलं की इतका छान रिझल्ट आला?
0: सांगतो. तर आता जयेश सरांना मी म्हणलं तसं वजन तर खूप वाढलं होतं, उंची 170 सेंटीमीटर, त्या करता 105 वजन म्हणजे खूप जास्त होतं. ऍक्च्युली त्यांनी आपल्याकडे पटकन यायचं कारण, जॉईन करायचं कारण म्हणजे त्यांनी जेव्हा रिसेंटली मेडिकल त्यांचा रिपोर्ट केला तेव्हा त्यांना दोन गोष्टी आढळल्या. पहिली गोष्ट म्हणजे एक तर त्यांना बॅक पेन हा होताच, दोन गोष्टी आढळल्या त्या म्हणजे ब्लड प्रेशर थोडंसं हायर साईडला गेलेलं आणि शुगर लेवल जी होती तर ती प्री डायबेटिक मध्ये आली होती, HbA1c 6.2 आलं होतं. आणि मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं तातडीने वजन कमी करा म्हणजे हे दोन्ही प्रॉब्लेम्स तुमचे जाण्याची शक्यता आहे. आणि जर का 6.5-6.8 वरती HbA1c गेलं तुमचं पुढच्या टेस्टमध्ये 3-4 महिन्यांनी तर ते डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की मग मात्र गोळ्या चालू करायला लागतील. आणि एवढ्या कमी वयात गोळ्या चालू करायच्या नाही आणि हेल्थ नॉर्मलला आणायचं, त्याकरता ते आपल्याकडे जॉईन झाले होते. मग त्यांना समजावून सांगितलं की एक्झॅक्टली त्यांना काय पद्धतीचं डाएट करायला लागेल, एक्सरसाइज करायला लागेल आणि हे सगळं घरच्याच आहारातलं आपलं डाएट असल्यामुळे ते त्यांना करायलाही सोपं गेलं. एक्सरसाइजही ते घरीच करत होते कारण का आपल्या जिमपासून ते खूप लांब राहत होते आणि घरच्या घरी व्यायाम आणि घरच्या घरी डाएट असल्यामुळे फॉलो करायला त्रासच आपल्या क्लायंट्सला युजली काही होत नाही कारण का फॅन्सी काही गोष्टी आपल्या डाएटमध्ये नसतात आणि एक्सरसाइजेस जे असतात ते घरच्या घरी विदाऊट इक्विपमेंट होऊ शकतात. तर त्यामुळे ते सगळं सोपं गेलं. पहिल्या महिन्यात त्यांनी चालू केलं, चालू केल्यानंतर पहिल्या महिन्यातच त्यांचं 4 किलोनी वजन कमी झालं होतं आणि ते झाल्यानंतर त्यांना अजून कॉन्फिडन्स आला आणि त्यांना अजून विश्वास पटला की जे काय आपण करतोय ते व्यवस्थित आणि बरोबर आहे. आणखीन उत्तम पद्धतीने ते फॉलो करायला लागले ते आणि आज आपण त्यांचा टोटल रिझल्ट बघितला तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झालेले आहेत पण या 3 महिन्यामध्ये त्यांचं वजन 11 किलोनी कमी झालंय, 105 वरून 94 गेलंय नंबर 1. नंबर 2 त्यांचं वजन कमी होता होता त्यांचा जो बॅक पेनचा थोडाफार इश्यू होता म्हणजे बसूनच काम असल्यामुळे बॅक पेन होत होता तो कम्प्लिटली गेला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे HbA1c जे 6.2 होतं ते आता 5.7 म्हणजे नॉन डायबेटिक रेंजमध्ये ऑलरेडी आलेलं आहे. वजन अजून कमी करायची भरपूर गरज आहे, ते होत राहील पण सुरुवात याची खूप चांगली झाली आणि आय थिंक दॅट इज अबाउट इट.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011325500. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सकाळचे 7:45 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
1: खर तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे

0: Now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi says principle of nation first has been driving force behind India's transformation into a fast-growing, credible and reliable global power. President Draupadi Murmu to confer Padma awards during second round of civil investiture ceremony at Rashtrapati Bhavan today. Uttar Pradesh government suspends four officials in connection with Lucknow fire incident. Four accused arrested. Four ships carrying fertilizers heading towards Indian ports after crossing Strait of Hormuz. Qatari authorities confirm death of 12 Indian nationals in Ras Laffan LNG explosion. And Lakshya Sen and Tanvi Sharma to lead India's challenge at US Open Super Badminton Tournament beginning today in California. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्काराने सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली.

0: नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16व्या ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लो क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल, तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ जिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयवदानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. श्रोते, आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता. 8:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा या कार्यक्रमात काही भावगीतं. सुरुवातीला प्रणती म्हात्रे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया.

श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्ताने पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

मधुकर आरकडे यांच्या आवाजात आपण ऐकत होतात. मधुकर आरकडे यांचंच गीत. कार्यक्रमात यानंतर राम मोरे यांचं गीत ऐकूया, गायिका विजया टिळक.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच। कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील। पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे। यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली। एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला। येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही

0: एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृहमंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14 स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदंबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेईच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडूविरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5 मानांकित तन्वी शर्मा आणि 6 मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येओन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल तर मिश्र दुहेरीत 7 मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आयमधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुरीले सफर में थोड़ा और आगे बढ़ते हैं. ओपी नैयर का संगीत है, मजरूह सुल्तानपुरी के बोल हैं, गीता दत्त और साथियों की आवाजें हैं. फिल्म का नाम है मिस्टर एंड मिसेज 55.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबर

खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी

कर प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री सचिव जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हरणे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे.
धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारत

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत होतात मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 2 आषाढ 1948 दिनांक 23 जून 2026 संध्याकाळचे 5 वाजतात. आमच्या आजच्या प्रसारणसभेत मी शिल्पा निगुडकर सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आज प्रसारित होणारे कार्यक्रम आता थोडक्यात जाणून घेऊया. या रूपरेषेनंतर हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करू. 5 वाजून

30 मिनिटांनी सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील वनसंपदेचा पर्यावरणातील सहभाग याविषयी विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेल्या संवादाचा उर्वरित भाग आम्ही प्रसारित करू. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 6:05 नाट्यसंगीताचा कार्यक्रम. 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रुपरेषा. आजचा सुविचार, हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. 6:30 भक्तीसंगीताचा कार्यक्रम. 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन आणि रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती रुपरेषा आपल्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आणि श्रोते हो, आता वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीताची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं गाणं. संगीत हेमंत कुमार यांचं. चित्रपट आहे अनुपमा.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: तर मंडळी, बहुत दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपल्याकडे फायनली काल परवापासूनच या पावसाला अगदी छानपैकी सुरुवात झाली आहे का? सगळीकडे गारवा आणि हिरवाई पसरली आहे. त्याचं स्वागत करायला आतूर झालेले पक्षीगण, पशु, प्राणी, झाडं, पेडं, अगदी लहान मुलं आणि ही अवघी सृष्टी निवांत झालेत, आनंदी झालेत. आला हो एकदाचा हा पाऊस. आता चैतन्य पसरेल, सृष्टी बहरेल, मोरही मोहरेल आणि आपलं मनही थुईथुई नाचेल, हो ना? ऐकूया कार्यक्रमात यानंतरचं गाणं, मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांचं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. चित्रपट आहे मिलन.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरील लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि News on EIR या मोबाईल ॲपवर.
1: तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीत कातरलं जाते. आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडत नाहीयेस.
2: श्रोते हो, लेखिका श्वेतल परब यांच्या संवेदनशील आणि विचार प्रवर्तक लेखणीतून साकारलेले, जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे, मनाच्या जखमांना अलगत स्पर्श करणारे असे 3 ललितबंध त्यांचं सादरीकरण प्रसारित करतोय. निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा जरूर ऐका बुधवारी 24 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि News on AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा.
3: मंडळी, या पावसाच्या पाण्यामध्ये काय जादू असते नाही. दरवर्षी तो येतो, 4-5 महिने मुक्काम करतो आणि मग निरोप घेऊन जातो आपला, आणि परत त्याच्या येण्याची आपण चातक पक्ष्यासारखी वाट पाहत राहतो. दरवर्षी हे असंच न चुकता नित्यनिमाने घडत असतं, आणि तरीही ते आपल्यासाठी नित्यनूतन असल्यासारखं आपल्याला अप्रूप वाटतं, आपल्याला कौतुक वाटतं. त्याच्या आगमनानंतर समृद्धीची एक लकेर आपल्या तनामनाला व्यापून टाकते. त्याच्या तालात आपण आपल्याही नकळत आपले सूर मिसळतो आणि जन्माला येतं ते पावसाचं मधुर गाणं, पाऊस गाणं. ऐकूया हे गाणं सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं. प्रसून जोशी यांचे बोल आहेत, जतीन ललित यांचं संगीत आहे, चित्रपट आहे फना.

0: त्यामुळे जे प्लॅस्टिक एकदाच वापरायला लागतं असं मी वापरणार नाही असं प्रत्येकाने ठामपणे सांगितलं पाहिजे.
1: श्रोते हो, सह्याद्रीचं जंगल टिकणं आपल्या जगण्यासाठी किती महत्वाचं आहे आणि पर्यावरण संवर्धनात आपली भूमिका काय असू शकते या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐका पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक श्रीयुत सुभाष पुराणिक यांच्या विशेष मुलाखतीचा उर्वरित भाग मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर. श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. तर मंडळी, निसर्गवेड्या माणसांची मनं या हिरव्या निसर्गामध्ये भटकंती करायला आतूर झाली आहेत कधीपासनं. कारण यावर्षीच्या असह्य उकाड्यानं हैराण झालेले अनेक जण कधी एकदा शांत अशा ठिकाणी, थंड ठिकाणी फिरून येतो याची वाट पाहत होते. 2-4 दिवसांची सुट्टी घेऊन मनाला पुन्हा फ्रेश करायला निघतील तेव्हा हौशी मंडईंनी दाट धुकं, उंच डोंगर, खोल दऱ्या, निसरड्या वाटा आणि चिखल यांचा विचार नक्कीच केलेला असतो. आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत असताना काय खबरदारी घ्यावी, कोणती काळजी घ्यावी याचाही विचार त्यांनी निश्चितच केला असेल. तर नक्की या पावसाला अंगावर घेत फिरायला जाऊच या आपण सुद्धा. पण आता मात्र या गाण्यातून ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गाणं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आहे. चित्रपट आहे आया सावन झुमके.

मंडळी निसर्गात फिरताना निसर्गाला त्रास होईल असं वर्तन तर बिलकुल करायचं नाही आहे, पण त्याला त्याच्या संपत्तीला जपायचा प्रयत्न मात्र जरूर करायचा आहे. निसर्ग सगळं शिकवत असतोच, पण माणसाहून मोठा असलेला हा निसर्ग ना मुग्ध नजरेनं बघावा आणि तृप्त मनानं आपल्या अंतरी साठवावा. या पावसाच्या स्वागताला आतूर झालेल्या सर्वांनी पाऊस अंगावर घ्यावा, मनसोक्त प्यावा आणि मनात थेंब थेंब मुरूही द्यावा. या नोटवर कार्यक्रमातलं शेवटचं गाणं आता ऐकूया. चित्रपट आहे अंजना, आनंद बक्षी यांचे बोल आहेत, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचंच संगीत आहे, ऐकूया.

0: श्रोते हो, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथंच समाप्त झाला. आपल्यासोबत आहे मी शिल्पा निगुडकर. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. आता ऐकूया सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील वनसंपदेचा पर्यावरणातील सहभाग याविषयी विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणी यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेल्या संवादाचा उर्वरित भाग सादर करते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. नमस्कार श्रोते हो, सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील वनसंपदेचा पर्यावरणातील सहभाग याविषयी आपण पर्यावरण प्रेमी सुभाष पुराणिक सरांशी काल बोलत होतो. आज उर्वरित संवाद सुरू करूया. सर नमस्कार, आपलं आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर पुन्हा एकदा स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: सर, पर्यावरणाचं नुकसान होतं असं आपण कायम म्हणत असतो, तर त्याचा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर कसा काय होतो?
1: सामान्य माणसाचा विचार केला तर सगळ्यात जास्त परिणाम हा खरोखर पर्यावरण नाशाचा सामान्य माणसावरच होतो. याचं कारण म्हणजे त्याला पैसा नसल्यामुळे बाहेरनं काही विकत आणून आपल्या सोयीसुविधा उपलब्ध करून घेता येत नाहीत, आणि त्यामुळे त्याला जे काही आजूबाजूला मिळतं त्याच्यावरच आपलं भागवावं लागतं. आता जैवविविधतेचा नाश जर झाला तर त्या जैवविविधतेच्या नाशामुळे त्याला सहज मिळणारं जे काही उदरनिर्वाहासाठी साधन असतं ते त्याचं हिरावलं जातं, आणि त्यामुळे ते त्याला मिळून येत नाही. त्याचप्रमाणे पाणी असतं. पाणी आज फार मोठ्या प्रमाणात बोरवेल, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पाडण्यात आलेल्या विहिरी, या सर्वांमुळे अशा प्रकारच्या पाण्याचा उपसा झाल्यामुळे नाल्यातलं पाणी, नदीतलं पाणी कमी होत चाललंय. कमी होत चाललेल्या पाण्यामुळे खेड्यापाड्यातल्या लोकांना पाणी कमी पडतं. हे पाणी कमी पडतं म्हणून त्या पाण्यामध्ये आढळणारे मासे कमी होतात. मासे कमी झाले म्हणजे कधीतरी तोंडीला लावायला मासे पकडण्याचा त्यांचा जो उद्योग असतो तोही कमी होतो. अशा प्रकारे खरा पर्यावरणाचा जो फटका असतो हा खेड्यापाड्यातल्याच लोकांना, म्हणजे सर्वसाधारण माणसालाच बसतो, हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे.
0: सर, आता तुम्ही इतकं सांगितलं तर मग सर्वसामान्य नागरिकांनी काय योगदान द्यायला हवं असं तुम्हाला वाटतं? आपल्या परीने अशा कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी करता येतील?
1: आज पर्यावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होतोय, प्रदूषण होतं आहे, या सर्वाचा आपण कायम उहापोह करतो. नंतर बर्फाळ प्रदेशामधले बर्फ वितळतंय, नद्याची पातळी वाढते, त्याच्यामुळे समुद्राची पातळी वाढते, अशा सगळ्या गोष्टीचं आपण चर्चा करतो. परंतु आपल्या इथे बारीक सारीक गोष्टी करून तिकडच्या बाजूला ते बर्फ वितळण्याचं आज थांबणार नाहीये. त्यामुळे आपण आज आपल्या इथे काय करावं लागेल ह्याचा प्रथम विचार करावा लागेल. आज सर्वसाधारणपणे वृक्षाच्छादन जर करायचं म्हटलं तर कुठे करता येईल याचा पहिला विचार करावा लागेल. वृक्षाच्छादन करण्यासाठी आपल्याला शेतं उपलब्ध आहेत. मग शेती मोडून आपण झाडं लावायची का? तर तसं आपल्याला म्हणता येणार नाही, नाहीतर खायचं काय हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे शेताची बांध असतं, त्याच्यावर आपल्याला झाडं लावता येतात. आता शेताच्या बांधावर कुठची झाडं लावता येतील की ज्या झाडाची सावली आपल्या पिकावर पडणार नाही अशी झाडं लावावी लागतील, आणि ज्याच्यापासून पैसे मिळतील, म्हणजे आपल्याला शिवन नावाचा एक वनस्पती आहे, शिवनीचं झाड रोपं लावता येतील. त्यानंतर ज्याचं विस्तार होत नाही असं खैर आहे, असा चंदन आहे, अशा प्रकारच्या झाडांची जोपासना आपण शेताच्या बांधावर जर केली तर आपल्याला शेतीबरोबर याचंही उत्पन्न मिळेल आणि पर्यावरण संतुलनासाठी काही केलं याचंही आपल्याला भाग्य लाभेल. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आहे की सगळ्यात आज गोष्ट आहे तर आज प्लॅस्टिकचं प्रदूषण. मग प्लॅस्टिकचं प्रदूषण कमी करून त्याचा जगामध्ये जो फुफावण्यात जाणारा विषवेल आहे तो रोखण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. त्यामुळे जे प्लॅस्टिक एकदाच वापरायला लागतं असं मी वापरणार नाही असं प्रत्येकाने ठामपणे सांगितलं पाहिजे. याच्याकरता काय, प्लॅस्टिक सारखं चांगलं कंटेनर नाही, त्यामुळे प्लॅस्टिक सारखं उपयुक्त कुठलाही पदार्थ नाही हेही डोक्यात त्याच वेळेला ठेवायला लागेल. आपण ज्या गोष्टी वापरतो त्या ठिकाणी प्लॅस्टिक आहेच, पण तो त्याचा वापर जितका कमी करता येईल तेवढा करायचा. जर खराब झालं तर त्याचं रिसायकलला पाठवणं, परत परत वापर करणं, या सर्व गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये प्लास्टिक इतस्ता फेकायचं नाही, कारण समुद्रामध्ये आज माशांच्या शरीरामध्ये रक्तामध्ये प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक आढळतंय. हे मनुष्य प्राण्याच्या शरीरात जातंय, स्तनदा मातांच्या दुधामध्ये सुद्धा प्लास्टिकचे कण आढळलेले आहेत, आणि इतकी वाईट परिस्थिती आज आलेली आहे या प्लास्टिकच्या मायक्रो प्लास्टिकच्या कणांमुळे आज कॅन्सर सारखे रोग उद्भवत आहेत. हे सगळं माहिती असून सुद्धा आज आपल्याकडे तुंबलेली गटारं, रस्त्याच्या बाजूला पडलेलं प्लास्टिक दिसतंय, आणि आम्ही म्हणतोय आपण सुशिक्षित

0: सुशिक्षितपणाकडे वाटचाल करतोय. जास्तीत जास्त सुशिक्षित का साक्षर हे म्हणण्याचे वेळ आलेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कचरा आजूबाजूला टाकतो, तो कचरा कमी करणं, त्याचा योग्य विल्हेवाट लावणं हे जर आपण करू शकलो नाही तर जंगलातल्या प्राण्यांना सुद्धा लाज वाटेल. याचं कारण म्हणजे ज्या वेळेला तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादे पक्षी घरट बांधतो त्यावेळेला तुम्ही लक्ष घ्या, ज्या वेळेला मादी आणि नर मिळून घरट बांधतात तेव्हा तो जमिनीवर काडी कचरा बरोबरच पडतो. त्यानंतर तिथे अंडी घातली जातात, अंडी घातल्यानंतर त्यातनं पिल्लं बाहेर पडतात. पण त्या पिल्लं बाहेर पडल्यांची बारीक बारीक चिवचिव आली की आपण सर्वांनी त्या घरट्याचं अतिशय बारकाईने निरीक्षण करा. आपल्याला लक्षात येईल की पक्षी आतमधलं काहीतरी असं पान जाडेपट्टी असं काहीतरी घेऊन जात असतो चोचीतून. म्हणजे काय, जे जे आतमधली पिल्लं बारीक सारीक काही विष्ठा टाकतात ह्या विष्ठा तो बाहेर नेऊन टाकतो, तो घरट्याच्या खाली टाकत नाही. इतकी जर त्याला शहाणपणा आहे तर मनुष्य प्राणी असून आपल्याला शहाणपणा नसेल तर आपलं हे दुर्दैव आहे.
1: सर तुम्ही इतकं सांगितलंय की भावी पिढ्यांसाठी आपण निसर्ग वारसा जतन करून ठेवला पाहिजे हे बरोबर आहे, पण तरुण विद्यार्थ्यांमध्ये किंवा विद्यार्थी म्हणा किंवा तरुण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काय कुठले प्रयत्न करणं आवश्यक आहे?
0: आज विद्यार्थी हा सर्वात मोठा पुढे जाऊन निसर्ग राखणारा घटक होणार आहे.
1: हो,
0: आज जे ते विद्यार्थ्यांना आपण दाखवतोय हे पाठच्या पिढीने आपल्याला दिलेलं एक प्रकारचं वारसा आहे. हा वारसा आपण भले वाढवला नाही तर आहे तसा आहे तशा पुढच्या पिढीला सोपवणं इतकं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून जी काही जंगल जमीन आहे त्या जंगल जमिनीने कुठल्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही हे बघणं आज प्रथम कर्तव्य आहे. त्याचं जास्तीत जास्त प्रमाणात मनुष्याचा हस्तक्षेप होणार नाही हे बघणं हे महत्वाचं आहे. आज कोणीही म्हणतो मी पर्यावरणवादी आहे, मी निसर्गप्रेमी आहे, मला जंगलात जायचंय, प्रत्यक्षाची गरज आहे का विचार करा. कारण जंगलात जाणं हे फक्त आणि फक्त करमणूक, यापुढे काही कुठलं मार्ग घेत नाही. आणि या करमणुकीचा वाईट परिणाम वनस्पती पशु पक्षी यांच्यावर होतोय हे आपल्याला वारंवार दिसून आलेले आहे. परंतु तरी सुद्धा आज काजवे महोत्सव होतात, त्याच्यानंतर पावसाळा चालू झाला की या पश्चिम घाटातील जे रस्ते असतात त्या रस्त्याच्या बाजूला पडणारे धबधबे असतात या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोक गर्दी करून पाण्यात आंघोळ करतात. ही परिस्थिती 15-20 वर्षापूर्वी नव्हती. आणि या वेळेला आपण आंघोळ करतो असं जो आपण म्हटलं जंगलात मधलं अनुभव घेतो असं म्हटलं, पण तेव्हा विचार करत नाही की हे पडणारं पाणी आहे हे वाहत वाहत कुठेतरी जातंय आणि खाली जाणारी जी गावं असतात त्या गावातला हा पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असतो. आपल्या शरीरावरतील जीवजंतू, आपण वापरण्यात येणारी काही सौंदर्य प्रसाधनं, त्याचप्रमाणे वापरण्यात येणारी साबण हे पाण्यात मिसळतं आणि ते वाहत जाताना तिथल्या ज्या वनस्पती प्राणी यांच्यावर दुष्परिणाम करतो हा साधा विचार जर सुशिक्षित माणसाला नसेल तर खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यामुळे कोयनेमध्ये असताना आम्ही काय ठरवलं, आमच्या इथे एक मोठा धबधबा होता, त्या ओझरडे धबधब्यात एक वाघ्र प्रकल्प असल्यामुळे तिथे पाऊल टाकायलाच बंदी होती. परंतु अशा प्रकारच्या धबधब्यामध्ये लोकांना आनंद तर मिळाला पाहिजे. मग आम्ही त्या धबधब्याच्या बाजूच्या टेकडीवर पायवाट केलेली, तिथे पायऱ्या बसवलेल्या, 350 पायऱ्या चढून वर गेल्यानंतर कंटिन्युअस त्या धबधब्याचे तुषार अंगावर यायचे आणि पूर्णपणे माणूस सचाईला भिजून जायचा. परंतु त्या कुठल्याही मनुष्याच्या प्रदूषित गोष्टी ह्या पाण्यात जात नव्हत्या. धबधब्याच्या तुषारातून मनुष्य भिजत होता आणि ह्याचा आनंद आम्ही अनेक वर्ष लोकांना देऊ शकलो. दुर्दैवाने लँडस्लाइड मध्ये तो संपूर्ण पायऱ्याचा डोंगरच्या डोंगर घसला आणि त्यामुळे आज तिथे कुठल्याही परिस्थितीत माणसाला जाता येत.
1: सर, पर्यावरण जनजागृतीसाठी तुम्ही 1000+ अधिक स्लाइड शो केलेले आहेत, तर या प्रवासातील असा एखादा विशेष अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: मी ज्या वेळेला 91 वन्यजीव प्रशिक्षणासाठी गेलो, व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणासाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडून इथे गेलो, त्यावेळेला त्या ठिकाणी अनेक काही शिक्षित लोक होते, काही डॉक्टरेट होते आणि त्या ठिकाणी मला टॉपर मेडल मिळालं. मी म्हटलं माझं काही शिक्षण एवढं नाही तरी मला का मिळालं, म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या जे काही निसर्गसंपदा आहे तिचं निरीक्षण हे सगळ्यांपेक्षा जास्त ठरलं. मग हा जो वारसा आहे हा लोकांना मिळायला हवा म्हणून मी 1992 पासून सलग स्लाइड शोचे कार्यक्रम करायला लागलो. त्यावेळेला काय होतं की कॅमेऱ्यामध्ये रोल जो स्लाइडचा घालायचा असायचा त्या एकदा त्याचा स्नॅप काढला की 35-36 रुपये जात असत त्यावेळेला. त्याच्यानंतर तो पुणा किंवा बेळगाव अशा मोठ्या शहरात नेऊनच तो धुवून आणावा लागत होता, त्याच्या ट्रान्सपरन्सी तयार कराव्या लागत होत्या, त्याच्याकरता प्रोजेक्टर लागायचा. ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या. मग शाळेमध्ये गेल्यानंतर जाणवायचं की एका ठिकाणी बोर्ड आहे, आपल्याला प्रोजेक्टर दुसऱ्याकडे उभारायला लागतो, मग त्याला वायर पाहिजे. मग मी 100 फूट वायर त्यावेळेला विकत घेतली. शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रकाश यावा यासाठी खिडक्यांची निर्मिती असते. मग आपल्याला स्लाइड शो करायचा आहे म्हणजे खिडक्या बंद हव्यात, बंद केल्या तर फार मोठ्या प्रमाणात घाम येणार, गरमा होणार, म्हणून मग त्यावेळेला काळे पडदे मी विकत घेतले आणि त्याचप्रमाणे पुढच्या बाजूला पांढरा एक बेडशीट विकत घेऊन तो पडदा म्हणून केला आणि अशा प्रकारचा एक सेट कायमस्वरूपी माझ्याजवळ ठेवत असे. कधीतरी फिरती करत असताना दुपारच्या वेळेला गेलो आणि शाळेच्या आवारामध्ये अंगणामध्ये मोठ्या प्रमाणात मुलांचं एकत्रीकरण झालेलं असेल तर मी शिक्षकांना सांगायचो मला एखादा पिरियड द्या की मी तुम्हाला स्लाइड शो दाखवतो आणि हे पश्चिम घाटातील जैवविविधता आणि त्याच्या संरक्षणासाठी आपण काय करू शकतो अशा प्रकारच्या स्लाइड शो मी तेव्हापासून तयार सुरू केले. हे साधारणपणे 2005-06 पर्यंत होते कारण त्यावेळेला डिजिटल स्लाइड्स वगैरे आपल्याला नव्हता प्रकार. त्याच्यानंतर मग डिजिटल झाल्यामुळे मग त्याचा वेगळा प्रकार झाला. परंतु इतके वर्ष तर हे सर्व मला करता आले याचं मी भाग्य समजतो. आणि हे सगळं करण्यामध्ये जंगलामध्ये त्यावेळेला आढळणाऱ्या ऑर्किड्स, छोट्या वनस्पती, त्याचप्रमाणे कीटक, सरपटणारे प्राणी अशा ह्या गोष्टी सहज बाहेर उपलब्ध नव्हत्या आणि त्यामुळे ते बघण्यासाठी मुलांना फार मोठा एक प्रकारचा आनंद होत असे आणि त्यांना शाळेत वर्गात एखादा त्यातले टर्म शिकवली जायची पण प्रत्यक्ष जागेवर काय असते हे माहिती नसायची. अशा प्रकारच्या स्लाइड शो झाल्या मुलांना त्याच्याबद्दल फार मोठी उत्सुकता वाटायची. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मी अर्धा तास स्लाइड दाखवल्या तर प्रश्नोत्तराचा तासच एक एक दोन दोन तास चालायचा अशा मजेशीर गोष्टी आहेत. याचा परिणाम असा झालेला आढळतो की काही वेळा कृषी विद्यापीठात जेव्हा माझं व्याख्यान झालं त्याच्यानंतर काही लोकांचं वनसेवेत जेव्हा निवड झाली त्या लोकांनी आवर्जून येऊन सांगितलं सर तुम्ही आम्हाला सांगितलेल्या गोष्टी बऱ्याच उपयोगी पडल्या तेव्हा खरोखर आपण काहीतरी जे काम केलं त्याचा कुठेतरी उपयोग झाला याचा आनंद होतो. काही शाळांमधल्या विद्यार्थी त्यांना माहिती नसतं माहिती सांगणारा माणूस कुठे आहे काय आहे परंतु त्या माणसाने माझा कुठलं तरी कॉन्टॅक्ट नंबर मिळवून मला कॉन्टॅक्ट केला साहेब आमच्या इथे आता एक गणस नावाचा एक साप आलाय त्याला लोक मारतायत तर तुम्ही थांबवा. आता मी त्या ठिकाणापासून 400-500 किलोमीटर दूर असलो आणि त्या लोकांची अपेक्षा असते अशा वेळेला आपल्याला तिथे कसं काही सांगून काय काय करता येईल कसं सांगता येईल हे त्यांना येतं. परंतु त्या मुलाच्या मनात अशा प्रकारची इच्छा निर्माण होते हीच एक चांगली गोष्ट आहे. अशा गोष्टी कायमस्वरूपी आढळलेल्या आहेत.
1: सर अजून एक मला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की तुम्ही आता रिटायर्ड होऊन 4 वर्ष झाली आहेत पण तरी सुद्धा तुम्ही हा तुमचा छंद जोपासताय, नवीन नवीन बिया गोळा करणं, त्या लोकांना देणं, तर त्याविषयी आम्हाला जरा ऐकायला आवडेल.
0: आता काय जंगलामध्ये फिरत असताना अनेक प्रकारचे वनस्पती आम्हाला दिसल्या मग ह्यातल्या वनस्पती कुठली वेगळी आहे कुठे परत परत दिसत नाही हेही इतक्या वर्षाच्या अनुभवाने नजरेला आलेलं आहे. आणि मग ह्या वनस्पतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा एवढा एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. एखादी वनस्पती आपल्याला उपयोगी आहे म्हणून तिचा प्रसार करावा हे वन अधिकारी म्हणून माझं मी कर्तव्य समजत नाही. याचं कारण म्हणजे निसर्गाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ह्या जगामध्ये गरजेची आहे. तिचा भले तुम्हाला गरज नसेल पण तिची दुसऱ्या कोणाला तरी गरज आहे. याच्यासाठी जैवविविधता हा शब्दच फार महत्वाचा आहे. आता ह्याचा विचार करायचा म्हटला तर मॉरिशस बेटावर एक डोडो नावाचा पक्षी साधारणतः टर्की कोंबडीसारखा होता. हा पक्षी 350 वर्षापूर्वी शिकारीमुळे आणि खायला चांगला लागतो म्हणून मारून संपला. त्यावेळेला तिथे एक पक्षी जगातला नामशेष झाला या व्यतिरिक्त कुठली घटना घडली नाही. मग नंतर शास्त्रज्ञांना कळलं की असा एक पक्षी आहे तो असा नष्ट झाला. मग बरेच प्रयत्न केले की त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल का पण त्यानंतर आपल्याला तो डोडो नावाचा पक्षी परत निर्माण करता आला नाही. परंतु त्यानंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की कल्वेरिया मेजर नावाचं एक झाड आहे ते मॉरिशस बेटावरचं ते नामशेष होत चाललंय. त्याच्या काही अतिशय कमी प्रजाती झाडं शिल्लक आहेत. मग त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा डोडो पक्षी ह्या कल्वेरिया मेजर नावाच्या झाडाच्या बिया खायचा, फळं खायचा, त्याच्या विष्ठेतून ती बी बाहेर पडायची आणि ती झाड रुजायची. डोडो पक्षी गेला पर्यायाने त्या बियांवर जो काही औषधी परिणाम करायचं त्याची अन्न संस्था पचन संस्था ती बंद झाली आणि तो कल्वेरिया मेजर नावाचा वृक्ष गेला. आता कल्वेरिया मेजर नावाचा वृक्ष गेला की त्याच्यावर आढळणारे पक्षी कीटक किती वर्षात नष्ट होतील त्याचा परिणाम काय होईल हे आपल्याला माहिती नाही. म्हणून आज जे आहे ते आहे तसंच राहावं यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणं एवढंच आपल्या गरजेचं आहे. आणि म्हणून अशी काही वनस्पती असतात. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण विचार करायचा झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2000 आपल्याकडे देवराई आहेत म्हणजे देवळं आहेत. त्या देवळाच्या आवारात थोडी जमीन आहे. आज लोकांचं प्रथम कर्तव्य आहे की अशा प्रकारची ती देवस्थानच्या ताब्यात असणारी जमीन आहे त्याला हद्दीच्या खुणा करून तिथे जिवंत झाडांचं कुंपण तयार करता येईल. त्यानंतर जागेच्या प्रमाणात कुठली झाडं बकुळ आहे, सुरंगी आहे, कवट आहे अशा प्रकारच्या अनेक झाडांची लागवड करता येईल आणि या ठिकाणी जैवविविधता आपल्याला जोपासना करता येईल. त्याचप्रमाणे काही फळं देणाऱ्या वनस्पती आहेत, चापर, जगम, म्हणजे हे फार अटकं कमी होत चाललेली आहे,
1: रानमेवा,
0: यांची लागवड त्या भागात करता येईल, जेणेकरून बऱ्याच प्रमाणात पक्षी या ठिकाणी राहतील. आणि अशा प्रकारच्या जमिनी ज्या आजही लोकांनी एक प्रकारच्या धार्मिक भावनेने जपून ठेवलेल्या आहेत, त्याचा वापर जैवविविधता संवर्धनासाठी आपण करू शकतो.

0: दुसरा असा गोष्ट आहे की विद्यार्थ्यांनी विचार करायचा की आपण जे काही जीवनात सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतोय त्यातला नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर कमीत कमी करून काय करता येईल हे आपण करावं. आज शाळेतल्या मुलांना जर चालत आली आणि शाळा केली तर कुठलाही अडचण नाही आहे, परंतु आज बऱ्याच शाळातून आज आपल्याला स्कूटी दिसतात, त्याला जे लागतं ते इंधन हे संपून जाणार आहे. मग अशा वेळेला देवगडचा भाग, मालवण, वेंगुर्ला ह्या भागामध्ये सायकलीचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो हे खरोखरच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्याचा सगळ्यांनीच विचार करावा अशी वेळ आज आलेली आहे. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सुद्धा आत्ताच्या ह्या कंडिशनमध्ये कमीत कमी इंधन वापरा सांगितलंय, त्याच्यासाठी सायकलीचा वापर जास्तीत जास्त केला तो उपयोग होईल आणि त्याचा परिणाम आज आपल्याला दिसेल. ह्याच्याबद्दल मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या वेळेला 1999-2000 काळात मुंबईमध्ये टॅक्सी चालकांचा संप झाला होता त्यावेळेला अचानक 15 ते 1 महिन्यानंतर आम्ही सनसेट बघायला गेलो आणि अचानक समुद्र दिसला, समुद्रामध्ये सूर्यबिंब खाली जाताना दिसलं. मला ते लगेच आठवलं की 81-82 काळात मी नरेंद्र डोंगरावरून सूर्यास्त जेव्हा बघायचो तेव्हा सूर्य बिंब हळूहळू पाण्याला टेकत यायचं, पाण्याला टेकत आलं की ती बालडीचा आकार व्हायचा, नंतर भोवरा व्हायचा, नंतर मग उलट सफरचंद व्हायचं, अशा सगळ्या गोष्टी होत हळूहळू तो पाण्यात निघून जायचा. परंतु त्यानंतर ह्या प्रदूषणामुळे जो स्मोक तयार होतो त्या स्मोकचा फॉगचं एकत्रीकरण स्मॉग तयार होतो, त्यामुळे कधीच समुद्राच्या पाण्यामध्ये सूर्य गेलेला कुणालाही आढळून येत नाही. अगदीच यदा कदाचित एखादा माणूस लकी असेल तर त्याला जूनच्या दरम्यान पहिला पाऊस येतो, त्या दरम्यान म्हणजे फार मोठे वारे असतात म्हणून किंवा पाऊस जातो त्या काळात, असं एक दोनदाच सूर्य समुद्राच्या पाण्यामध्ये बुडताना दिसतो, नाहीतर हे कधीच दिसत नाही. मात्र आम्ही त्यावेळेला बघितलं, याचाच म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे मुंबईतल्या प्रदूषणामुळे आज 200-300 किलोमीटरवरच्या लोकांना आज सूर्यास्त बघायला मिळत नव्हता. म्हणजे दुसरे कोण कुठे प्रदूषण करतात, त्यांचा कुठे दुष्परिणाम होतोय हा आपण दृश्य स्वरूपात बघायला मिळाला.
1: सर, मुलाखतीची सांगता करताना शेवटचा प्रश्न असा आहे की पर्यावरण प्रेमी आणि निसर्ग अभ्यासक आहेत आणि आमचे श्रोते आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल जाता जाता?
0: संदेश द्यायचा झाला, आपल्याला नैसर्गिक साधनसामुग्रीचा कमीत कमी वापर करावा किंवा जी साधनसामुग्री परत निर्माण करता येणारी आहे तिचाच वापर करावा, ह्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार प्रचार करावा असंच मी म्हणेन. ज्या वेळेला धार्मिक उत्सव व सण समारंभ होतात त्यावेळेला जास्तीत जास्त वीज वापरली जाते, तेव्हा मी कोयनेमध्ये होतो तेव्हा तिथला अधिकारी सांगायचा, साहेब जितकी इकडे वापरली जाते तितकं मला पाणी सोडावं लागतंय, तेवढं जनरेशन जास्त करावं लागतंय. हे जनरेशन म्हणाला जास्त झालं की पाणी संपतं, मग मे महिन्यात पाणी कमी पडतं, पिकांना पाणी कमी पडतं म्हणून ओरड मारतात, पण त्याचं सुरुवात आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा सण साजरे होतात तेव्हा होते. त्यामुळे आज अशा प्रकारे जर आपल्याला मनात आलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात देवस्थानं आहेत, ह्या देवस्थानामध्ये आपण बरेच प्रकारचे उत्सव करतो, यासाठी लागणारा जो लाईट आहे हा सुद्धा कुठेतरी तयार झालेला लाईट आहे, मग त्यापेक्षा आपण या ठिकाणी सोलार पॅनल बसवून जर लाईट तयार केलं तर आपण 24 तास लाईटचा उपभोग घेऊ शकतो, कुठलाही नाश होऊ शकत नाही,
1: आपल्याकडे
0: उपलब्ध पण आहे आणि देवस्थानांकडे पैसा पण भरपूर आहे, आणि आपण हे एक चांगल्या प्रकारचं पर्यावरण स्नेही कार्यक्रम करू शकतो असं लोकांना दाखवू शकतो. दुसरा असा पर्याय आहे की नुसतं विकास कामांना खीळ घालणं हा एवढाच विचार न करता आज ज्या ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक उद्योगधंदे उभारता येतील त्याला जास्तीत जास्त पाठिंबा दिला तर खेड्यातली लोक आहेत त्यांचं जंगलावरचं आज अवलंबित्व तर कमी झालंच आहे, त्याशिवाय जंगलामध्ये ते जायलाच मागत नाहीत, पण अशा वेळेला जर त्यांना दुसरीकडे कामधंदा उपलब्ध करून दिला तर त्या ठिकाणी ते कामधंदा करतील आणि आपल्या मोकळ्या वेळामध्ये ते असलेल्या जंगलामध्ये जाऊन आपला निसर्ग प्रेमाचा अनुभव घेतील, त्याचप्रमाणे तिथे आनंद घेतील. म्हणजे जे मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे पण त्यातले संपूर्ण लोक शनिवार रविवार तिथे येऊन आनंद घेतात, हे का तर त्यांना पोटापाण्यासाठी संजय गांधी उद्यानावर अवलंबून राहू लागत नाही, ते बाहेर पोटापाणीचं करतात आणि त्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येतात. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जंगल सांभाळायची आहे त्या त्या ठिकाणी पर्यावरणपूरक उद्योगधंदे उभारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आज गरजेचं आहे.
1: श्रोते हो, सह्याद्रीच्या कुशीत फुलणारी जैवविविधता, नद्यांना जीवन देणारी वनसंपदा, हवामानाचं संतुलन राखणारी वृक्षसंपत्ती आणि त्यांचं संरक्षण करण्याची आपली सामूहिक जबाबदारी याविषयी आज पुराणिक सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी संवाद आपल्याशी साधला. सर, आज आपण अतिशय सहज आणि मनमोकळ्या शब्दांमध्ये सह्याद्रीच्या वनसंपदेचं महत्व उलगडून सांगितलं. जंगल म्हणजे झाडांचा समूह नसतो तर आपल्या पाण्याचा, हवामानाचा, जैवविविधतेचा आणि पर्यायानं आपल्या जीवनाचा आधार आहे याची जाणीव या संवादातून अधिक दृढ झालेली आहे. श्रोते हो, सह्याद्री वाचला

0: तर निसर्ग वाचेल, निसर्ग वाचला तर आपणही वाचू. सह्याद्रीचं जंगल टिकलं तरच पाणी टिकेल, जैवविविधता टिकेल आणि आपल्या पुढील पिढ्यांचं भविष्यही सुरक्षित राहील. या विचारासह आजचा संवाद इथेच थांबवूया. सर, आपला अमूल्य वेळ आम्हाला तुम्ही दिलात त्यासाठी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आपले मनपूर्वक आभार.
1: नमस्कार.
2: मंडळी, सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील वनसंपदेचा पर्यावरणातील सहभाग याविषयी विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेल्या संवादाचा उर्वरित भाग आताच आपण ऐकला. सादरकर्ते होते डॉक्टर सुनील गायकवाड. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. मंडळी, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये 50 वर्षांहून अधिक योगदान दिलेले ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांचा आज 23 जून रोजी 85वा वाढदिवस आहे. त्यांना आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीतर्फे हार्दिक अभिष्टचिंतन आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. सामाजिक राजकीय विषयांवर भाष्य करणारे त्यांचे चित्रपट खूप लोकप्रिय झालेले आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. तर ऐकूया त्यांच्या चित्रपटातील गाणी. पहिलं गाणं आहे मुक्ता या चित्रपटातलं. नाधो महानोर यांचं हे गाणं संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी, गायलंय जयश्री शिवराम यांनी. सध्या पावसाचं आगमन झालंय तर ऐकूया त्याचंच गाणं.
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीत कातरलं जातंय. आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडत नाहीयेस.
1: श्रोते हो, लेखिका श्वेतल परब यांच्या संवेदनशील आणि विचार प्रवर्तक लेखणीतून साकारलेले, जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे, मनाच्या जखमांना अलगद स्पर्श करणारे असे 3 ललितबंध त्यांचं सादरीकरण प्रसारित करतोय. निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा जरूर ऐका बुधवारी 24 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: मंडळी, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटक आणि चित्रपटांवरती असंख्य पुरस्कारांची खैरात झालेली आहे. डॉक्टर जब्बार पटेल यांची यशस्वी कारकीर्द ही खूप मोठी आणि प्रतिभावंतांच्या सन्माननीय रांगेमध्ये उठून दिसणारी अशीच आहे. त्यांच्यात एक कवीपणा आहे. तर त्यांनी लिहिलेलं सामना चित्रपटातलं गाणं आता ऐकूया.
3: सांगा मित्र हो, सांगा बंधू हो, सांगा दोस्त हो, सांगा

0: काय राम राव सांगा सांगा
1: कोकिया मैना कबूतर
0: नहीं रे बाला नो छोकरा तुम जानता है बोलो कोंबड़े का पिल्लू कोणी तरी अशी पटापट।
2: मंडळी रवींद्र साठे डॉक्टर श्रीराम लागू उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं डॉक्टर जब्बार पटेल यांनी लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं भास्कर चंदावरकर यांनी। मंडळी 6 वाजत आलेत। आता काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करतोय आणि पुन्हा भेटूया 6:05 नाट्यसंगीताच्या कार्यक्रमामध्ये FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा।

स्वागत करते मी शिल्पा निगुडकर. 6:05 झाली आहेत. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. मंडळी, सुरुवातीला ऐकूया नांदी. विद्याधर गोखले यांची ही पदरचना, वसंत देसाई यांचं संगीत आहे.

0: मंडळी, आत्ता आपण ऐकली ती नांदी ज्या नाटकातली होती, ते त्या नाटकाचं नाव जय जय गौरीशंकर, आणि गायक होते पंडित राम मराठे भालचंद्र पेंढारकर आणि मुख्यत्वे प्रसाद सावकार. याच महिन्यात 17 तारखेला वयाच्या 98व्या वर्षी पद्मश्री संगीतरत्न प्रसाद सावकार यांचं निधन झालं. आणि रंगभूमीवरच्या एका महान गायक नटाच्या स्मृतींनी, त्यांच्या पदांनी मनात एक तार छेडली गेली, त्यामुळे आज त्यांच्या काही पदांचा आनंद या निमित्तानं आपण घेणार आहोत. कार्यक्रमातलं यानंतरचं पद आपण ऐकणार आहोत ते पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं विद्याधर गोखले यांचंच पद आहे, आणि संगीतसुद्धा वसंत देसाई यांचंच आहे, स्वर प्रसाद सावकर यांचा. ऐकूया.
1: सावन घन घन

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताललयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून। प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
2: तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीत कातरलं जातंय। आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडत नाहीयेस।
3: श्रोते हो, लेखिका श्वेतल परब यांच्या संवेदनशील आणि विचार प्रवर्तक लेखणीतून साकारलेले, जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे, मनाच्या जखमांना अलगद स्पर्श करणारे असे 3 ललित बंध त्यांचं सादरीकरण प्रसारित करतोय। निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड। तेव्हा जरूर ऐका बुधवारी 24 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा। श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
4: मंडळी, 1960 ते 1972 या 12 वर्षांच्या कालखंडामध्ये संगीत नाटकांच्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली आणि त्यापैकी त्या कलाकारांमध्ये प्रसाद सावकार हे प्रमुख गायक नट होते। तब्बल 70 वर्ष त्यांनी संगीत रंगभूमीची सेवा केली आणि आपला वेगळा ठसा उमटवला आणि हजारो रसिकांचे ते आवडते कलाकार झाले। त्यांची पदं आजच्या तरुणांमध्ये सुद्धा खूप लोकप्रिय आहेत। ऐकूया त्यापैकीच एक लोकप्रिय असं त्यांचं पद। विद्याधर गोखले यांचीच रचना आहे, वसंत देसाई यांचं संगीत आहे, नाटकाचं नाव आहे जय जय गौरीशंकर। ऐकूया।

मंडळी, भरदार आवाज, स्वच्छ आणि शुद्ध वाणी, गायकीमध्ये आवश्यक असलेल्या करामती, ताना आणि हरकतींवरची प्रसाद सावकर यांची हुकमत, यामुळे श्रोत्यांवर सहज छाप पडायची अशा पंडित प्रसाद सावकरांना विनम्र आदरांजली वाहून ऐकूया कार्यक्रमातलं शेवटचं पद. संत मुक्ताबाई यांची रचना आहे, वसंत देसाई यांचं संगीत आहे आणि नाटकाचं नाव आहे गीत गाती ज्ञानेश्वर.

आता इथंच संपला. 6:25 झाली आहेत. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय. आता ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या बुधवार 24 जून प्रातःकालीन प्रसारण नेहमीप्रमाणे 5:51 सुरू होईल. मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून संकेत धून प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित आणि इतर कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम तर 9 सायंकाळी 5 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. सायंकाळी 5 आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा सुरू होईल. 5:02 मराठी चित्रपट संगीत. 5:30 लेखिका श्वेतल परब यांच्या 3 ललितबंधांचं सादरीकरण प्रसारित करू. निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर, सादरकर्ते डॉ सुनील गायकवाड. 6:00 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत. 6:25 गुरुवार दिनांक 25 जूनच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्तीसंगीत. 7:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन आणि रात्री 9 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा उद्याच्या म्हणजेच बुधवार दिनांक 24 जूनच्या कार्यक्रमांची. आता ऐकूया आजचा सुविचार. तुमची मनोवृत्ती घडवा आणि तिच्यावर प्रभुत्व मिळवा. सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक आव्हानाला प्रगतीच्या आणि वाढीच्या दिशेनं घेऊन जातो, म्हणून न थांबता चालत रहा. खरे मंडळी, आपलं मन जर सकारात्मक असेल तर काटेरी असलेल्या वाटेतही फुलांचं सौंदर्य आपल्याला दिसायला लागतं. आणि म्हणूनच परिस्थिती कशीही असो, स्वतःच्या विचारांना सकारात्मकतेची दिशा देऊन स्वतःवर विश्वास ठेवून न थांबता पुढे जात राहावं. कारण येणाऱ्या प्रत्येक आव्हानामध्ये आपल्या प्रगतीची एक संधीच दडलेली असते, ती ओळखता आली की झालं. आणि श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत हवामानाचा अंदाज. मध्यम मुदतीचा जिल्हास्तरीय हवामान अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिनांक 24 ते 28 जून 2026 या कालावधीदरम्यान बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानामध्ये काही अंशाची घट होऊन ते अनुक्रमे कमाल तापमान 27 ते 28 आणि किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेतील वाढीबरोबर हवामान पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला असून सदरचा अंदाज डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे जिल्हा सिंधुदुर्ग येथील क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र ग्रामीण कृषी मौसम सेवा या विभागाकडून अद्ययावत करण्यात आला आहे. आणि मंडळी, आता हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. मध्यम मुदतीच्या हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता पावसाच्या अतिरिक्त पाण्यानं नुकत्याच उगवून स्थिर झालेल्या भातरोपवाटिकेचं नुकसान होऊ नये म्हणून रोपवाटिकेच्या चारही बाजूंनी चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता भातरोपवाटिकेकरिता उंचवट्याची आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. त्याचबरोबर पेरणीनंतर भातरोपवाटिकेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. ज्या शेतकऱ्यांची पेरणी करून 15 दिवस झाले असतील अशा शेतकऱ्यांनी रोपवाटिकेस खताची दुसरी मात्रा 1 किलो युरिया प्रति गुंठा क्षेत्राला पावसाचा जोर ओसरल्यानंतर लगेचच आणि पावसाची तीव्रता कमी असताना उघडीप पाहून देण्यात यावी. जोरदार पावसामुळे रोपवाटिकेतील रोपे पिवळी पडत असल्यास अशा ठिकाणी 10 ग्रॅम प्रतिलिटर ला 1% युरियाची या प्रमाणामध्ये पावसाचा जोर ओसरल्यानंतर लगेचच आणि पावसाची तीव्रता कमी असताना उघडीप पाहून फवारणी करावी. फवारणीच्या वेळी कीटकनाशक आणि बुरशीनाशक द्रावणामध्ये स्टिकरसारखा चिकट पदार्थ 1 लिटर पाण्यात 1 मिलीलिटर या

प्रमाणात मिसळावा. कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची फवारणी घेताना पावसाची उघडीप पाहूनच फवारणी करावी, असं आवाहन डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे जिल्हा सिंधुदुर्ग येथील क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र ग्रामीण कृषी मौसम सेवा या विभागाकडून करण्यात आलं आहे. तर श्रोतेहो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान अंदाजावर आधारित असलेला कृषी सल्ला. मंडळी, 6:30 झाली आहेत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. आज मंगलमूर्तींचा मंगळवार आहे, तर बाप्पाच्या स्तुतीनं कार्यक्रमाची भक्तिमयाशी सुरुवात करूया. शांता शेळके यांची रचना, लता मंगेशकर यांचा स्वर, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

0: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीत कातरलं जातंय. आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडत नाहीयेस.
4: श्रोते हो, लेखिका श्वेतल परब यांच्या संवेदनशील आणि विचार प्रवर्तक लेखणीतून साकारलेले, जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे, मनाच्या जखमांना अलगद स्पर्श करणारे असे 3 ललितबंध त्यांचं सादरीकरण प्रसारित करतोय. निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा जरूर ऐका बुधवारी 24 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
5: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: मंडळी, आपण आपल्याला भावणाऱ्या दैवताची उपासना करतो, भक्ती करतो, पण भक्ती करतो म्हणजे नक्की काय करतो? त्या देवतेला आपण रोज नमस्कार करतो, त्याची स्तुती स्तोत्र करतो, किंवा त्याच्यासाठी आपण एखादं व्रत करतो, उपवास करतो, म्हणजे भक्ती करतो, असंच ना? पण हे झालं आपल्या मनाच्या समाधानासाठी. खरी भक्ती ही या कुठल्याही बाह्य दिखाव्यामध्ये नाही आहे, तर नाही आणि नसावी सुद्धा. तर आपली सद्वृत्ती, सत्कृत्य, सर्वांप्रती असलेली आदरभावना आणि सर्वांप्रती जपलेली करुणा यामध्येच भक्तीचं बीज रुजतं, वाढतं, फुलतं आणि फळतं सुद्धा. संत नामदेवांची भक्ती ही या प्रकारची होती. तर ऐकूया त्यांचीच एक रचना, वाणी जयराम यांच्या स्वरामध्ये, वसंत देसाई यांचं संगीत आहे.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
2: मंडळी, या संसाराला भवसागर असं संतांनीच म्हटलंय, कारण तो प्रचंड विस्तृत आणि त्यात रमून जावं तितका खोल खोल बुडवणारा असा सागरासारखा आहे। तर या संसारामध्ये किती अडचणी असतात बघा, व्याप,

ताप, राग, लोभ, अहंकार आणि क्लेश, पीडा, वेदना आपल्याला सर्वांनाच व्यापून राहिलेल्या असतात. आणि या सगळ्यांना तोंड देताना आपल्या मनातील ईश्वरावरचा असलेला विश्वास, श्रद्धा ही अनेक वेळा डळमळीत होतेच होते. पण खरी भक्ती असेल तर त्या प्रत्येक प्रसंगामध्ये परमेश्वर आपल्यासोबतच आहेत या दृढ श्रद्धेमुळे किंचितही किंतू परंतु असा भाव ईश्वराविषयी उत्पन्नच होत नाही. तर ऐकूया संत ज्ञानेश्वरांची रचना. श्रीधर फडके यांचं संगीत आहे आणि गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

मंडळी कार्यक्रमाच्या शेवटी आपण रोज एक देशभक्ती जागं करणारं, स्फूर्ती देणारं गाणं ऐकतो. तर आज ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रचना. स्वर आणि संगीत भरत बलवल्ली यांचं आहे. ऐकूया.

मंडळी ही रचना ऐकताना अंगावर रोमांच उभं राहिलं ना. स्फूर्ती देणारे सावरकरांचे शब्द, तेवढाच स्वर आणि तितकंच संगीत. सुंदर त्रिवेणी संगम. भरत बलवल्ली यांनी चाल देऊन गायलेल्या या सावरकरांच्या गाण्याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथंच संपवण्याची मला परवानगी द्या. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण, FM 103.6 MHz. आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. सायंकाळचे 6:55 होत आहेत. आता काही संदेश आणि जाहिरातींनंतर ठीक 7 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करतोय. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन आणि रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रमही आपण

0: ऐकू शकाल। तर मंडळी, पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जोरदार सुरुवात झालेली आहे आणि बदललेल्या हवामानामध्ये आपली आणि आपल्या जवळच्यांची योग्य अशी काळजी घ्या। उद्याचा दिवस आपणा सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंदाची बरसात करणारा येवो या सदिच्छेसह मी शिल्पा निगुडकर आता आपल्या सर्वांचाच निरोप घेते। पुन्हा भेटू तेव्हा नवीन विषय आणि नवीन गाणी घेऊन येईन। तोपर्यंत नमस्कार।
1: हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक, तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे, या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे

तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% %58 करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्झिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2ऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोश्यावर जिंकता येणार नाही म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3,000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
0: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन, लेखक अनुराग कांबळे.
1: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा पावसाळा आणि कोणतेही संकट असो, प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% / 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% / 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% / 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
0: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
4: अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
5: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण याविषयी मनाली तांबडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीतील आपली जे काही उत्पादन असतात या उत्पादनांचं प्रमाणीकरण आणि विपणन व्यवस्थापन कसं करायचं याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे मनाली तांबडे मॅडम यांना. मॅडम पालघर जिल्ह्यातील आत्मा कार्यालयात प्रकल्प उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. मॅडम आपले कार्यक्रमात स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आता आपण बघतो की बरेचशा वेळेस सेंद्रिय उत्पादन असतील किंवा नैसर्गिक शेतीतील जे काही उत्पादन असतील हे जेव्हा आपण मार्केटमध्ये विकत घेत असतो तर आपल्याला सांगितलं जातं की हे सेंद्रिय आहे, ऑर्गॅनिक आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे तसं काही सर्टिफिकेट जर नसेल तर मग आपल्याला हे ओळखायला काही मार्ग आहे का?
2: हा, बऱ्याचदा आपण पाहतो की सध्या ग्राहकामध्ये खूप जागृती आहे की त्यांना सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला शेतमाल जो आहे तो आवश्यक आहे किंवा तो उपलब्ध व्हावा असं त्यांना वाटतं. मात्र जो काही शेतमाल ते घेत आहेत तो पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला आहे का? तर यासाठी शासनाने एक कार्यपद्धती निश्चित केलेली आहे आणि त्याकरिता दोन पद्धती आहेत की सेंद्रिय प्रमाणीकरण जे केलं जातं. तर सेंद्रिय प्रमाणीकरण करताना वैयक्तिक आणि गटाचं, गट किंवा कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी आहे, तर या दोन पद्धतीने आपण हे प्रमाणीकरण करतो. आणि हे प्रमाणीकरण करताना त्यामध्ये सुद्धा आणखी दोन पद्धती आहेत की ज्यामध्ये समजा तुम्हाला स्थानिक बाजारपेठांमध्ये किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये जर तुमचा शेतमाल उपलब्ध करून द्यायचा असेल विक्रीसाठी तर त्यासाठी आपण PGS म्हणजे पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टम अशी एक PGS सर्टिफिकेशनची पद्धती आहे. म्हणजे ते इंटरनल किंवा अंतर्गत प्रमाणीकरणाची पद्धती आहे. यामध्ये एक गट दुसऱ्या गटाचं इन्स्पेक्शन करतो आणि त्यानंतर ते सर्टिफाय करतात की हे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करतो एका शेतकरी. त्याच्यावर थोडासा वॉच राहतो आणि त्याचबरोबर याला नंतर त्याची जी एक रिजनल काउन्सिल असतात की ज्याला प्रादेशिक परिषदा म्हणतो तर त्यांच्याकडे याचं अंतिम जे प्रमाणीकरण आहे ते केलं जातं. कारण त्यांचे सुद्धा इन्स्पेक्टर असतात, ते येतात. त्याच्यानंतर ही सर्व माहिती जी आहे ती त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केली जाते. त्यानंतर त्याला आपण PGS सर्टिफाईड क्रॉप म्हणू शकतो. ही झाली अंतर्गत पद्धती. दुसरी पद्धती आहे की जी अपेडा आहे केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सची जी संस्था आहे अपेडा, तर त्या अपेडाने अक्रेडिट केलेली किंवा त्यांनी मान्यता प्राप्त अशी NPOP एक पद्धत आहे. याच्यामध्ये नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन जो आहे तर ती कार्यपद्धती आपण त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट करतो. तर यामध्ये NPOP जी पद्धत आहे ती जेव्हा शेतमाल तुम्हाला निर्यात करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला NPOP सर्टिफिकेशन अतिशय महत्वाचं आहे. आणि ही NPOP जी आहे ही थर्ड पार्टी इन्स्पेक्शन म्हटलं जातं. याच्यामध्ये जे काही सुविधा पुरवठादार आहेत किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर ज्या कंपन्या आहेत त्या अपेडा जी संस्था आहे तर त्यांनी प्राधिकृत केलेल्या संस्था असतात. त्यांचं इन्स्पेक्शन रेग्युलरली अपेडा मार्फत केलं जातं आणि ह्या अपेडानी ज्या काय प्राधिकृत केलेल्या ज्या संस्था आहेत ह्या संस्थेमार्फत त्यांचे स्वतःचे इन्स्पेक्टर्स पाठवून जे शेतकरी किंवा गटांनी नोंदणी केलेली आहे NPOP सर्टिफिकेशनसाठी तर त्यांचं इन्स्पेक्शन केलं जातं. त्यांची सर्व जी माहिती आहे ती अपेडाचं ट्रेसनेट म्हणून एक प्रणाली आहे. त्या ट्रेसनेट प्रणालीवर ही संपूर्ण माहिती वेळोवेळी अपलोड केली जाते जेणेकरून जर एखाद्या ग्राहकाला काही माहिती हवी असेल तर या ट्रेसनेट पद्धतीद्वारे त्यांना ती माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर ही अत्यंत म्हणजे ऑथेंटिक खात्रीलायक अशी सेंद्रिय प्रमाणीकरणाची पद्धत आहे. तर अशा दोन पद्धती प्रमाणीकरणाच्या आपण शेतकऱ्यांना सध्या माहिती करून देत आहोत.
1: मॅडम, ग्राहकाच्या दृष्टीने सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या उत्पादनांचं प्रमाणीकरण कशा प्रकारे महत्वाचं आहे ते आता आपण जाणून घेतलं. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या उत्पादनांचं जे काही प्रमाणीकरण आहे ते प्राप्त कसं करायचंय, म्हणजेच आपण हे आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर याच्यात आपण थोडंसं विभाजन करूयात. एक म्हणजे हे प्रमाणीकरणाची कार्यपद्धती आणि प्राप्त करण्याची, आणि एक दुसरं म्हणजे ह्या प्रमाणीकरण प्राप्त करण्यासाठी जी काही यंत्रणा आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर सुरुवातीला आपण कार्यपद्धती जी आहे ती थोडस समजून घेऊया.
2: याच्यामध्ये जी कार्यपद्धती आहे, तर आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्या दोन पद्धती आहेत पीजीएस आणि एनपीओपी किंवा थर्ड पार्टी सर्टिफिकेशन, तर यातलं एनपीओपी किंवा थर्ड पार्टी सर्टिफिकेशन थोडस किचकट किंवा गुंतागुंतीचं आहे, पण एक्सपोर्टसाठी किंवा शेतमालाला प्रीमियम भाव मिळण्यासाठी एनपीओपी हीच पद्धत ऑथेंटिक किंवा खात्रीशीर मानली जाते. तर त्यामुळे बऱ्याचशा कंपन्या किंवा बरेचसे शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा गट जे आहेत ते एनपीओपीमध्ये स्वतःला सर्टिफाय करतात, त्यांचा शेतमाल सर्टिफाय करतात. दुसरे जे काही गट आहेत की ज्यांना सध्या निर्यातीपेक्षाही देशांतर्गत जी बाजारपेठ आहे त्याच्यावर भर द्यायचा आहे आणि ग्राहकांना खात्रीलायक सेंद्रिय असेल पण त्याचबरोबर रसायनमुक्त किंवा रेसिडी फ्री जो असं आपण म्हणतो शेतमाल तो उपलब्ध करून देणं यासाठी आपण पीजीएस सर्टिफिकेशन ही पद्धती अवलंबतो. तर आता आपल्याला जर पीजीएस सर्टिफिकेशनसाठी जायचं असेल तर वैयक्तिक शेतकरी किंवा गट या गटाच्या माध्यमातून आपल्याला पीजीएस सर्टिफिकेशन याच्यामध्ये जी नॅशनल लेवलची संस्था आहे NCONF किंवा नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंग अशी गाझियाबादला एक संस्था आहे, तर ती देशपातळीवरची संस्था आहे, ती ही पीजीएस पद्धती जी प्रमाणीकरण पद्धती आहे ती त्यांनी अंतिमतः केलेली आहे किंवा त्याचं जे काही सनियंत्रण आहे म्हणजे या संस्थेमार्फत केलं जातं. या संस्थेच्या अंतर्गत काही रिजनल किंवा झोनल कौन्सिल आहेत किंवा झोनल परिषदा आहेत, तर या झोनल कौन्सिलमध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूरला RCONF अशी एक संस्था आहे म्हणजे रिजनल कौन्सिल फॉर रिजनल सेंटर ऑफ नॅचरल फार्मिंग, तर यांच्याकडून एक झोनल कौन्सिल म्हणून हे काम करतं पीजीएससाठी. म्हणजे महाराष्ट्रामधल्या जेवढ्या ज्या काही RC आहेत किंवा ज्या प्रादेशिक परिषदा त्यांच्या मार्फत नेमल्या जातात. आता प्रादेशिक परिषद किंवा रिजनल कौन्सिल म्हणजे काही खासगी कंपन्या असतात की ज्या याच्यामध्ये पीजीएस सर्टिफिकेशनमध्ये काम करायला उत्सुक आहेत किंवा त्यांची जी कार्यपद्धती आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि शेतकऱ्यांकडून करून घेणं, त्यांचा सगळा जो काही डाटा मिळेल त्यांना किंवा जी काही माहिती मिळेल ती त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या रिजनल कौन्सिल मार्फत केल्या जातात. त्याचं ओव्हरऑल जे काही सनियंत्रण आहे हे रिजनल कौन्सिल जे असतात ते शेतकऱ्यांकडून करून घेतं, त्यांना प्रशिक्षण देतात, कुठली माहिती भरायची त्याच्यासाठी त्यांना मदत करतात आणि सगळी जी माहिती आहे ती पूर्णपणे NCONFच्या वेबसाईटवर अपलोड करून फायनली जे काही प्रमाणीकरण आहे पीजीएस प्रमाणीकरण ते प्राप्त करून देतात. आता पीजीएस प्रमाणीकरण साधारण 2 वर्षांमध्ये आपल्याला मिळतं. सध्या शासन हा जो कालावधी आहे हा अजून कमी करायचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 6 महिन्यावर देखील येईल. जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नसेल तर अशा वेळेस तुम्ही 6 महिन्यामध्ये सुद्धा हे प्रमाणीकरण प्राप्त करून घेऊ शकता. तर मोस्टली आपल्याला 2 वर्षाची ही पद्धती आहे. याच्यासाठी वैयक्तिक शेतकरी किंवा गटाने प्रथम त्यांनी अर्ज करायचा आहे रिजनल कौन्सिलकडे, त्यानंतर मग त्यांच्याकडनं काही प्रतिज्ञा भरून घेतात आणि त्याचबरोबर जी माहिती आहे आम्ही शेतकरी दैनंदिनी जी म्हणतो त्याच्यामध्ये की कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी ती माहिती द्यावी जेणेकरून ती वेबसाईटला अपलोड करायचे, तर असे सगळे फॉर्मॅट आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही मागील वर्षी तीनही सीझनमध्ये म्हणजे खरीप रब्बी किंवा उन्हाळी या तिन्ही सीझनमध्ये कुठलं पीक घेतलं, त्याच्यासाठी काही खतं वापरलीत का, कोणती औषधं वापरली, तुम्हाला उत्पादन किती मिळालं, त्याचबरोबर आपण मार्केटिंग कुठे केलं, ही सविस्तर माहिती शेतकऱ्यांनी प्रपत्रामध्ये त्या रिजनल कौन्सिलला द्यायची आहे. गट आहेत किंवा कंपनी आहे त्यांची देखील हीच कार्यपद्धती आहे. फक्त जेव्हा वैयक्तिक शेतकरी जर हे प्रमाणीकरण करायचं असेल तर त्यांनी शक्यतो 5 जणांच्या ग्रुपमध्ये येऊन करावं अशी अपेक्षा असते, कारण त्याच्यामध्ये अंतर्गत जे इन्स्पेक्शन असतं किंवा चेकिंग जे असतं ते अंतर्गत आहे, तर त्यामुळे एका शेतकऱ्याचं दुसऱ्या शेतकऱ्यांनी किंवा एका गटाचं बाजूच्याच गटाने असं त्याचं इंटरनल इन्स्पेक्शन केलं जातं आणि ही सगळी माहिती भरली जाते की तो खरोखरच या सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करतोय का, त्यांनी कुठलेही रासायनिक खतं किंवा औषधं किंवा जैविक संप्रेरक असतील त्याचबरोबर इतर काही वीड कंट्रोलसाठी वगैरे काही वापरलेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्याच्यानंतर ते जे वापर करत आहेत ज्या काही निविष्ठा आहेत शेतीसाठीचे इनपुट्स ते सुद्धा सेंद्रिय आहेत का, किंवा त्यांनी स्वतःच्या शेतावर त्यातले काही बनवलेले आहेत का, जसे आपण म्हणतो की जीवामृत बीजामृत वगैरे जे गोधनावर आधारित आहेत किंवा विविध कंपोस्ट आहेत की जे शेतकरी स्वतः करू शकतो किंवा जैविक म्हणून विकत घेऊ शकतो, तर अशा पद्धतीचेच त्यांनी इनपुट्स तिथे वापरते का? एनपीओपी सर्टिफिकेशन मध्ये सुद्धा याच पद्धतीने, फक्त याच्यामध्ये जे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात किंवा सेवा पुरवठादार याच्यामध्ये अपेडा अक्रेडिटेड आहेत

0: या कंपन्याकडे प्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागते. इथे सुद्धा तुम्ही वैयक्तिक शेतकरी सुद्धा करू शकतो किंवा कंपनी करू शकते. तर यांनी सुद्धा याच्यामध्ये अशाच प्रकारे अर्ज करणं, स्वतःचं जे संपूर्ण माहिती त्याची जी आहे पिकांची ती पूर्णपणे त्या एजन्सीला उपलब्ध करून देणं, त्यानंतर त्यांनी ती अपेडाच्या ट्रेसनेट या डिजिटल प्रणालीवरती अपलोड करणं आणि फायनली त्याचं स्कोप सर्टिफिकेट जनरेट करणं. आणि त्यानंतर स्कोप सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक वर्षी कुठले कुठले पिकं घेतलेली आहेत, त्यामध्ये कुठल्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस त्यांनी वापरलेल्या आहेत, तो स्ट्रिक्टली म्हणजे सेंद्रिय पद्धतीचेच काही इनपुट्स वापरतोय ना, इतर कोणते इनपुट्स वापरत नाही, अगदी त्याचा जो शेतमाल आहे तो काढणीपश्चात तो कुठे ठेवतो, ते जर गोडाऊन जे आहे तर ते गोडाऊन असेल किंवा त्याला जर काही प्रोसेसिंग किंवा प्रक्रिया करायची असेल त्या मालावर, प्रक्रिया उद्योग आहे, ह्या दोन्ही गोष्टी त्याला एनपीओपी सर्टिफिकेशन मध्ये त्यांनी पुन्हा अक्रेडिट केलेल्या पाहिजेत किंवा त्यांचं इन्स्पेक्शन झालेलं पाहिजे. ते सुद्धा सेंद्रिय प्रक्रिया उद्योग म्हणून त्यांना ते डिक्लेअर करावं लागतं. तर ह्या सगळ्या पद्धती त्याच्यामध्ये, म्हणजे लागवडीपासून ते काढणीपश्चात जी काही प्रक्रिया आहे ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेतकरी करतोय का, ह्या सगळ्याची प्रणाली जी आहे त्याच्यावर त्यांचं इन्स्पेक्शन असतं. आणि त्यानंतर या एनपीओपी प्रणालीमध्ये त्यांना इंडिया ऑर्गॅनिक हा लोगो वापरायची परवानगी या आरसी मार्फत दिली जाते आणि ही 3 वर्षाची प्रक्रिया आहे. तर 3 वर्षानंतरच त्यांना हे मिळतं, याला काही कुठला शॉर्टकट नाही. याच्यामध्ये सुद्धा 2 वर्षांनी मिळू शकतं, जसं आपल्याला सांगितलं की मागील वर्षी त्या शेतकऱ्याने कुठल्याही पद्धतीचं शेतमाल वापरलेलं नाही किंवा त्याचं रेसिड्यू टेस्टिंग केलेलं असता, कुठल्याही स्वरूपाचं रासायनिक अंश त्याच्यामध्ये आढळलेला नाही, अशा वेळी सुद्धा तो 3 वर्षात करू शकतो. किंवा जर तुम्ही पीजीएस सर्टिफिकेशन प्रणालीमध्ये नोंदणी केलेली आहे, तुमचा माल पीजीएस म्हणजे सर्टिफाईड म्हणून मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये पीजीएस ग्रीन आणि पीजीएस ब्लू अशा 2 पद्धतीचे लोगो दिले जातात, म्हणजे तुम्ही आता सध्या पीजीएसचं पहिलं वर्ष केलंय किंवा तुम्ही त्या प्रणालीमध्ये आहात, तुमचं पहिलंच क्रॉप आलंय, तर पीजीएस ब्लू सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि जो पीजीएस ग्रीन आहे तो फायनली तुम्हाला अक्रेडिट केल्यानंतर तुम्ही वापरू शकता. तर हे पीजीएस ग्रीन आणि ब्लू जे लोगो आहेत ते आपल्याला जर एखाद्या उत्पादनावर दिसले तर ते पीजीएस सर्टिफाईड म्हणजे रेसिड्यू फ्री आहे. आणि जर तुम्हाला इंडिया ऑर्गॅनिकचा लोगो आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 लोगो आहेत की ऑनगोईंग, समजा तुमचं C1 किंवा पहिल्या वर्षाचं जर तुमचं प्रॉडक्ट सर्टिफाईड झालेलं असेल तर तुम्ही ऑनगोईंग इंडिया ऑर्गॅनिकचा लोगो वापरू शकता आणि नंतर 3 वर्ष पूर्ण झाल्यावर ते पूर्णतः ऑर्गॅनिक म्हणून सर्टिफाईड करून इंडिया ऑर्गॅनिकचा लोगो आपण रितसर त्याच्यामध्ये वापरू शकतो. तर ही पद्धती आहे त्याच्या.
1: मॅडम, आपण आता जी काही कार्यपद्धती बघितली त्यामध्ये 2 महत्वाच्या आहेत. एक आपली अंतर्गत पद्धत ज्यामध्ये साधारण आपल्याला 2 वर्षाचा कालावधी लागू शकतो. एक अपेडाची पद्धत ज्यामध्ये साधारण आपल्याला 3 वर्ष लागू शकतात. आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हे प्रमाणीकरण प्राप्त करून घेण्यासाठी मला किंवा कुठल्या शेतकऱ्याला स्थानिक स्तरावर कुठल्या यंत्रणेशी संपर्क साधायचा.
0: यामध्ये प्रामुख्याने आपण कृषी विभागाकडेच संपर्क साधावा, कारण कृषी विभागामार्फत यासाठी लागणारी जी काही मदत आहे ती आपल्याला दिली जाते. याशिवाय शासनाच्या देखील काही याच्यामध्ये योजना आहेत की त्याच्यामध्ये आपण गट तयार करणं किंवा त्याच्यानंतर या गटांच्या माध्यमातून कंपनी तयार करणं, कारण वैयक्तिक शेतकऱ्याला जर प्रमाणीकरणाला जायचं असेल तर त्याला ते थोडंसं खर्चिक आहे आणि ते पुढे करणं म्हणजे पुढे नेणं थोडं अडचणीचं होऊ शकतं. हेच जर तुम्ही गटाच्या माध्यमातून किंवा कंपनीच्या माध्यमातून केलं तर तुम्हाला बऱ्याच जणांची साथ मिळू शकते त्याच्यामध्ये. त्यामुळे सर्टिफाईड जे काही कृषी माल आहे त्याचं काढणीपश्चात प्रक्रिया असेल किंवा त्याचं विपणन किंवा मार्केटिंग असेल हे आपल्याला फार सोपं जातं करण्यासाठी. तर त्याचबरोबर जर तुम्ही कंपनीमार्फत करणार असाल किंवा गटामार्फत देखील, तर शासनाच्या ज्या काही योजना आहेत यामध्ये कृषी विभागामार्फत परंपरागत कृषी विकास योजना आहे किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान आहे, त्याचबरोबर आत्ता रिसेंटली म्हणजे केंद्र शासनाने जे आत्ताच आपण चालू केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण राबवत आहोत ते नैसर्गिक शेती मिशन असेल, तर या 3 योजनांच्या माध्यमातून आम्ही सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीला आपण चालना देत आहोत. यामध्ये शेतकऱ्याला आवश्यक असलेलं गटांची स्थापना करणं, कंपनी स्थापना करणं, त्याच्यानंतर कृषी माल उत्पादन करणं, त्यासाठी आवश्यक शेतकऱ्यांना जे अर्थसहाय्य आहे ते दिलं जातं, म्हणजे त्याचा सेंद्रिय शेतीमध्ये आधीचं शेत रूपांतरण करण्यासाठीचे आवश्यक सगळे इनपुट्स वगैरे आहेत त्यांनी जी काही कार्यपद्धती वापरलेली आहे तर त्याला त्यांना काही पद्धतीने कधी कधी शेतकऱ्याला असं वाटत असतं की मी अचानक म्हणजे रासायनिक शेतीकडून जेव्हा सेंद्रिय शेतीकडे जातो तेव्हा माझं उत्पन्न कमी होईल का अशी एक भीती मनामध्ये असते. तर अशावेळी शेतकऱ्याने काही त्याच्या शेताचा अर्धा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये घ्यावा सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये आणि साधारणतः एक वर्षभर त्यांनी पाहावं कसं येते आणि मग दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी त्याचं संपूर्ण शेत जे आहे त्या या सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये किंवा नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये आणण्यासारखं नाही. तर शासनामार्फत रूपांतरणासाठी अर्थसहाय्य दिलं जातं त्याचबरोबर या गटांना कंपनी फॉर्म करण्यासाठी किंवा जी शेतकरी उत्पादक कंपनी आहे ती स्थापन करण्यासाठी आवश्यक अनुदान नंतर त्यांना जे काही इनपुट्स तिथे तयार करायचे आहेत ज्या निविष्ठा तयार करायच्या आहेत त्यासाठी लागणारं अर्थसहाय्य असेल त्याचबरोबर कंपनी चालवण्यासाठी आवश्यक जे काही जे त्यांना जे नेहमी खर्च येतात ते देखील शासनामार्फत या शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिले जातात. तर या पद्धतीने आपण मदत करतोच पण त्याचबरोबर सर्टिफिकेशन जे आहे त्याच्यासाठी कृषी विभाग जो आहे तो याच्यामध्ये मिडलमॅन सॉर्ट ऑफ असं म्हणजे एक दुवा म्हणून काम करतो. तर एक दुवा म्हणजे त्या शेतकरी जे असतील किंवा शेतकरी गट कंपनी असेल ती आणि जी रिजनल कौन्सिल असेल ती किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर जी कंपनी आहे त्याच्यामध्ये एक दुवा म्हणून कृषी विभाग काम करतो आणि या सर्टिफिकेशन साठी सुद्धा कृषी विभागामार्फत त्या शेतकऱ्यांना आपण मदत करतो. सर्टिफिकेशन साठी लागणारी जी काही फी असेल त्या आरसींची ती देणं त्याचबरोबर विपणनासाठी सुद्धा यांना अर्थसहाय्य करतो. तर हे सेंद्रिय शेतमाल जो आहे तो विपणन करताना त्यासाठी स्वतंत्र विपणन व्यवस्था लागते म्हणजे स्वतंत्र व्हॅन असेल किंवा शेतमाल वाहून नेण्यासाठीची व्हॅन त्याचबरोबर प्रचार प्रसिद्धी ब्रँड तयार करणं त्याचबरोबर त्यांचे मेळावे जर कुठे असतील तर तिथे त्याच्यामध्ये भाग घेणं.
1: मॅडम आपण विपणन व्यवस्थापनावर अजून सविस्तर बोलूया त्या अगोदर मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो. आपण आता ह्याच्या दोन कार्यपद्धती बघितल्या त्या शासनामार्फत राबवल्या जातात प्रायव्हेट फर्म कडनं सुद्धा सर्टिफिकेशन भेटतं का आणि असं सर्टिफिकेशन मान्य होतं का किंवा आपण ते शेतकरी बांधवांनी तसं करावं का.
0: याच्यामध्ये प्रायव्हेट फर्म कडनंच केलं जातं म्हणजे याच्यामध्ये कृषी विभागाची एक संस्था आहे मोका म्हणून आहे म्हणजे महाराष्ट्र ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी आहे ती आता गेल्याच वर्षी त्याला मान्यता मिळालेली आहे आणि ही कृषी विभागामार्फत तयार केलेली संस्था आहे. रिजनल कौन्सिल म्हणून मोका काम करत आहे तर आपण पीजीएस सर्टिफिकेशन मोकामार्फत करू शकतो पण याच्यामध्ये बाकीच्या ज्या कौन्सिल आहेत ह्या सगळ्या प्रायव्हेट पार्टनर्सच आहेत. मात्र हे जे काही खाजगी संस्था आहेत यांच्यावर गाझियाबादची जी संस्था आहे एनसीओएनएफ असेल किंवा आरसीओएनएफ नागपूर आहे त्यांचा अंकुश असतो. त्याचबरोबर जर एनपीओपी सर्टिफिकेशन असेल थर्ड पार्टी सर्टिफिकेशन त्याच्यासाठी अपेडाच्या अतिशय ज्याला कठीण असं एक पद्धती मानली जाते की त्यांचं इन्स्पेक्शन त्यांचं रेग्युलर ट्रेनिंग त्यानंतर ह्या संस्था व्यवस्थित काम करतायत का म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक शेतमाल जो आहे त्याच्यामध्ये अतिशय हे आहे म्हणजे तुम्हाला बघून कळत नाही की हा सेंद्रिय आहे की रासायनिक त्यामुळे ग्राहकांची फसगत होण्याची वगैरे शक्यता असते. यासाठी ह्या सर्टिफिकेशन एजन्सी अतिशय काळजीपूर्वक काम करतात आणि त्यामुळेच ग्राहकाने बाजारामध्ये हे जेव्हा माल खरेदी करतो तेव्हा व्यवस्थित पाहून तो लोगो आहे का ते पाहून त्यानंतरच सेंद्रिय म्हणून खरेदी करायला हवाय. सेंद्रिय मालाला अर्थातच चांगला भाव आहेच मार्केटमध्ये आणि शेतकऱ्याला सुद्धा अशी अपेक्षा आहे की आपला जो काही आपण सेंद्रिय शेती पद्धती राबवून जो काही माल तयार केलेला आहे कुठल्याही ग्राहकाच्या दृष्टीने अतिशय ते महत्वाचं आहे. आज आपण पाहतो की जे आपले काही आरोग्यविषयक समस्या असतील किंवा इव्हन निसर्गामध्ये जो समतोल आज बिघडत चाललेला आहे तो मातीची सुपीकता असेल किंवा मातीचं आरोग्य असेल पशुपक्ष्यांचं आरोग्य आणि मानव प्राण्यांचं आरोग्य ह्या तिन्ही आपली जी इकोसिस्टम आहे याच्यावर आपल्या बेसुमार रासायनिक खतं औषधांच्या वापराने अतिशय विपरीत परिणाम झालेले हे कुठेतरी आज आता कमी करायची आपल्याला सर्वांनाच गरज आहे. म्हणजे फक्त ग्राहकालाच नव्हे तर कृषी विभाग असेल किंवा इतर याच्यामध्ये काम करणारे विभाग असतील या सर्वांनाच आज याविषयी थोडंसं जाणीवपूर्वक प्रयत्न करून सेंद्रिय शेती पद्धतीचा जास्तीत जास्त वापर शेतकऱ्यांमार्फत केला जाईल आणि सेंद्रिय शेतीच माल मिळेल याची काळजी घेणं आवश्यक आहे.
1: आपण जेव्हा सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करण्यावर भर देतो तेव्हा शेतकऱ्याच्या दृष्टीने एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीमध्ये जेवढा माल उत्पादन होतं तेवढ्या उत्पादनामध्ये किंवा तेवढ्या क्वांटिटीमध्ये ती शेती करायला त्याला परवडत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा मग त्याची अपेक्षा असते की याला भाव जास्त भेटावा.

0: माल कमी आहे पण क्वालिटीचा आहे, क्वालिटीचा आहे म्हणून मग मला त्याची किंमत भेटली पाहिजे, आणि अशी किंमत प्राप्त करण्यासाठी आपल्याला विपणन महत्त्वाचं आहे. तर मूल्यवर्धन आणि ह्या उत्पादनांचं विपणन याबद्दल आपण काय सांगू शकाल?
1: विपणनासाठी शासनामार्फत विविध आपण योजना देतच आहोत, कारण आपण म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या मनात भीती आहेच की मी जो उत्पादित केलेला माल आहे त्याला खूप चांगला भाव मिळावा. म्हणजे जरी वाटलं की आपल्याला ते कमी उत्पादन येत आहे, सुरुवातीला एक दोन वर्ष थोडाफार परिणाम होऊ शकतो, पण आज शेतकरी जे करत आहेत सेंद्रिय शेती, तर त्यांचा आता असा अनुभव आहे की सुरुवातीला जरी आपल्याला ते भीती असली तरी कालांतराने आपल्याला जो काही शेतमालामधून जे काही उत्पादन मिळतं ते अगदी व्यवस्थित मिळतं, त्यानंतर त्याच्यासाठी भाव देखील व्यवस्थित मिळतो. भाव मिळण्यासाठी या सर्टिफिकेशन जे आहेत ते पण आपल्याला घ्यावेच लागतात. त्याचबरोबर विपणनासाठी सुद्धा शासनाने जे काही विविध योजना दिलेल्या आहेत तर यामध्ये आम्ही स्थायी किंवा फिरते विक्री केंद्र आहे त्याच्यासाठी शासनामार्फत जवळपास 4.5 लाख इतकं अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर समूह संकलन केंद्र असेल, त्याचबरोबर पॅक हाऊस आहे त्याच्यासाठी, शीतवाहन असेल लागणारं, त्यानंतर याच्यासाठी लागणारे जे काही गोडाऊन्स आहेत तर ते गोडाऊन किंवा कोल्ड स्टोरेजेस, हे जे काही विविध फॅसिलिटीज लागतात त्या शेतकऱ्यांना आपण अनुदानावर उपलब्ध करून देतोच आहोत. त्याचबरोबर या शेतमालाचं जे वेगवेगळे जे शेती मेळावे वगैरे आयोजित केले जातात किंवा कृषी प्रदर्शन आहे त्याच्या माध्यमातून आपण ते ग्राहकापर्यंत देखील पोहोचवतोय. आणि एकदा ग्राहकाला या सेंद्रिय शेतीमाल वापरायची सवय लागली, त्याच्या चवीची सवय लागली की तो शेतमाल नक्की सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेलाच घेतो. आणि अशा पद्धतीने शिवाय डिजिटल प्लॅटफॉर्म असतील, काही ऑनलाईन मार्केटिंगच्या साईट्स आहेत, त्या सुद्धा या शेतकऱ्यांना म्हणजे तयार करण्यासाठी कृषी विभागामार्फत अर्थसहाय्य दिलंच जात आहे. आणि कायमच कृषी विभाग या याच्यासाठी त्यांच्या सोबतच असणार आहे, तर त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः देखील यासाठी प्रयत्न करायला हवेत बाजारपेठांसाठी. त्याचबरोबर कृषी विभागाच्या माध्यमातून या विविध योजनांचा लाभ घेऊन त्याला जास्तीत जास्त कसं आपला शेतमाल सहकार्य करता येईल ते विभागामार्फत नक्कीच पाहिलं जाईल.
0: श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीतील आपले जे काही शेतमाल उत्पादित होतात या उत्पादनांना प्रमाणीकरण कसं प्राप्त करावं सेंद्रिय शेतीचं त्याबद्दल जाणून घेतलं, त्याचबरोबर या उत्पादनांचं विपणन कसं करावं आणि जास्तीत जास्त भाव आपल्याला कसा भेटेल याबद्दल सुद्धा जाणून घेतलं. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी पालघर येथील आत्मा कार्यालयात प्रकल्प उपसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या मनाली तांबडे मॅडम यांना आमंत्रित केलं होतं. मॅडमांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं आहे. मॅडम, आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण याविषयी मनाली तांबडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

अच्युत ठाकूर, उत्तरा केळकर आणि सहकलाकारांनी गायलेलं पद्माकर कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत निलेश मोहरीर यांचं होतं. याबरोबरच माझा वार माझं शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्यात येत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित

0: कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला. महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कलाक्षेत्रातली पद्मश्री मिळाली. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत, त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते

अजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत असे आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट के मध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडा टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना DR कॉंगोशी होईल. भारत अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्ध जहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्ध नौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2ऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: लोकसंगीत या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत क्रांतीसिंह नाना पाटील यांचा पोवाडा. गायला आहे शाहीर सुरेश जाधव आणि सहकारी यांनी.
1: जे जयकार.

60 रुपये पगार होता, आता तो जर अभ्यास केला तर 60,000। क्रांती शहा नाना पाटील सध्या त्याच्या नोकरीला, पण आपल्या पत्नीला काय म्हणत

माझे गुरु नेहमी पोवाड्यामधन सांगत असतात की संसाराचा गाडा जर सुरळीत चालवायचा असेल तर घरामध्ये पती पत्नी हे साथी असावे. बैलगाडीचे दोन्ही जर

एका खेड्या गावात आपली दाढी करण्यासाठी आलेले. त्यांच्या दाढीला साबण, हातात आरसा. नाना पटलांनी हर्षात पाहिलं, बापरे, पाठीमागने येणारी पोलीस हे मला पकडण्यासाठी येत आहेत. मग नाना पटलांनी काय केलं?

पाटील बंड भरताय काय? नावी बिचार भांबावून गेलो होतो, मला इथं साहेबांनी का पकडून आणलं? पुन्हा तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे काय नाना पाटील बंड भरताय काय? नाना पाटील हे शब्द नाव्याच्या कानावर पडताच नाव्ही जे खाली मान घालून भोवत ते तू भरायलं आणि त्या नाव्याला हसू आवरणा तो उत्तर काय देत आहे? साहेब साहेब साहेब।

भटलांच्या कानावर आली की इंग्रज अधिकारी लोणांच्या बाजारामध्ये आपल्याला म्हणजे हुडकण्यासाठी येत आहे. यावेळी क्रांतीशहन

मी पाहिलं की अधिकारी मला पकडण्यासाठी मला हुडकत आहेत आणि समोरन हा अधिकारी येत आहे. नाना पाटील पळून नाही गेले, उठून उभे राहिले. राम राम केला साहेबाला, ए साहेब राम राम. तुम्ही ज्याला हुडकता तोच मी, नाना पाटील. धरा मिळवा बक्षीस.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण क्रांतीसिंह नाना पाटील यांचा पोवाडा ऐकला. गायला होता शाहीर सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी. 8:30 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

0: कुंदा मायबळ यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे. जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती,

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मीनाक्षी विश्वास यांचं गायन ऐकलं, राग होता शुद्ध कल्याण. विलंबित गत एक तालात तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ पंडित राजेंद्र अंतरकर यांची तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.

रात्रीचे ठीक 10:30 आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्स

0: स्वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसा आधी माणूस हो या नभोनाट्याचा भाग पहिला
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसा आधी माणूस हो भाग पहिला लेखक विनायक पाटील संगीत बाळ नाईक पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर सादरकर्त्या तनुजा कानडे ऐकूया तर नभोनाट्य माणसा आधी माणूस हो
2: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे नभोनाट्य

मंडळी हो, असं म्हणतात की 10 लाख वर्षापूर्वी माणसानं चालायला सुरुवात केली. 10 लाख वर्षापासून माणूस चालतोच आहे. चराती चरता भगा या वचनाप्रमाणे चालत चालत आपलं भाग्य उजाळत माणूस एवढा चालला की शेवटी त्याने चंद्र लोकावर आपलं पाऊल रोवलं. विज्ञानाचे पंख लावून माणसानं घेतलेली ही उत्तुंग झेप अद्वितीय तशीच देदीप्यमान आहे हे सत्यच आहे. पण त्याचबरोबर माणसा माणसांच्या मनातील क्षुद्र भावना अजूनही लोप पावलेल्या नाहीत हे देखील तितकं सत्य आहे. आणि म्हणूनच माणसा माणसातील सुष्ट आणि दुष्ट बुद्धीचा संघर्ष अजूनही अव्याहतपणाने धगधगत आहे. आणि या संघर्षाचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ती लालसा. माणसाच्या मनात अनादिकालापासून निर्माण झालेली दुष्ट लालसा. संपत्ती, स्त्री आणि सत्ता या उपभोग्य वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी निर्माण झालेली आसुरी अविनाशी लालसा. अशाच वखवकलेल्या लालसेतून आकारात आलेली एक कथा आम्ही या आख्यानाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. आख्यानाचं नाव आहे मानसा. आधी माणूस

0: काय आवा अजून धंद्याला कशी काय सुरुवात केली नाही?
1: याला काही येळ लागतोय होय. अरे समजीत आहे, हरित्र झालेली आहे. आता फक्त देवाच नामस्मरण केलं की झाला आपला धंदा सुरू.
0: कर बाबा, लवकर सुरू कर, बरं येतो मी.
1: बर देवा पांडुरंगा इठला परमेश्वरा.
2: शंकर्या युवक आबा तिकडेच आहे, देवाचं नामस्मरण करतोय.
3: त्याच्या उपरा धंद्याला सुरुवात करील तो.
4: बरम्या चल, त्याच्या अगोदर त्यांना काय काय हवं?
3: होय होय चल.
4: बरम्या आता हाक मार.
3: आता मारतो. आबा
4: तसा ओढ नाही देणार तो. हो बाजूला आबा.
1: कोण तुम्ही? म्हणजे कमाल आहे, भवानीच्या टायमाला चांगलं देवाचं नामस्मरण केलं तर समोर साक्षात साईतान उभी.
4: काय बोलतस हे म्हाताऱ्या?
1: नाही म्हणजे आपलं एक उदाहरण दिलं.
4: आवापणा करू नकस, सांगून ठेवतोय.
1: अरे हाड हाड हाड हाड, अरे पिपळाचं झाड आहे ते. अरे हाड.
4: काय म्हणला?
1: कुत्र हो, नको तिथं तांगाडवर करते, त्याला पिपळाचं झाड बी समज ना.
3: हा बा ओळखतोच ना बा आम्हाला.
1: आता तुम्हाला कोण ओळखणार नाही बाबा, गावातलं शेंबड पोर मी तुम्हाला ओळखते, मग मी कसा काय ओळखणार नाही. हा पण कुणाचं नाव काय आहे हे बाकी मला बराबर सांगता येणार नाही.
3: माझं नाव परम्या.
2: माझंही स्नेहा.
4: आणि मला शंकर्या म्हणत्या.
1: अरे वा वा, म्हणजे साक्षात बर्मा विष्णू महेशाचं तिरकुटच आज सकाळच्या रामपारी आम्हाला दर्शन द्यायला अवतरण झालं म्हणायचं. बोला काय काम काढले या?
3: आम्ही सरपंच साहेबांचा सांगावा घेऊन आलो या.
1: सरपंच साहेबांचा सांगावा? आणि मला?
2: परवा त्यांच्या शेताच्या कामाला सुरुवात होणार आहे.
3: तवा सरपंच साहेबांनी तुला इतराय पाठवलंय.
4: तुझ्या वाडीतली माणसं कामासाठी येणार आहेत का नाही?
1: अरे काय येणार नाहीत वाडीतली माणसं कामासाठी, काम प्रत्येकाला पाहिजे बाबा, त्याशिवाय काही पोट झाडणार आहे.
3: मग या म्हणावं परवाच्याला डायरेक्ट शेतावरती.
2: आणि ते बी पहिल्या कोंब्याला.
1: अन घरला कव जायचं म्हणतो.
4: पडल्या उपा समजलं. चला रे चला.
1: अनु हो राज हो, इकडे या इकडे या. अन रोजाच काय?
3: रोजाच?
1: होय होय रोजाच. रोज काय देणार?
4: रोज काय देणार म्हणजे
3: गेल्या वर्षाला दिला होता त्योच.
1: म्हणजे दर साल दर वर्षाप्रमाणे ह्या वर्षी बी प्रत्येक माणशी 3 रुपये रोज.
2: आणि एक टाइमच भोजन.
1: म्हणजे एक अक्की भाकरी आणि चिमूट भरती काय? नाही जमणार. 3 रुपये रोजात सरपंचाचं काम वाडीतल्या माणसाला अजाबात जमणार नाही. अरे म्हणजे माणसाच्या मेहनतीला काही किंमत आहे का नाही?
4: म्हणजे काय म्हणतोयस काय तू?
1: हे मी म्हणतोय असं नव, वाडीतल्या समजा माणसाने तसं ठरवले. अरे 3 रुपये रोजात कसं काय भागावं माणसाचं? घर संसार काय आहे का नाही?
3: मग त्याला सरपंचाने काय करायचं?
1: फक्कास तर रोज वाढवायचा.
4: बरम्या आता कशा पाहिजे त्याची एवढी मिनतवारी काय हवी? त्याला म्हणावं गावात राहायचं असल तर सरपंच साहेबाच्या हुकमाप्रमाणे मिळेल ती मजूर घेऊन मुकाट्याने काम करायला हवं, नाहीतर परिणाम वाईट होईल. चला ग.
1: अरे म्हणजे
3: अरे हो आबा, ज्या टायमाला तुझ्या वाडीतली माणसं कामावर येतील ना तेव्हा त्या टायमाला तुझ्या नातीला
2: शेवताला. शेवताला?
3: हा हा शेवताला मी कामावर पाठवून दे.
1: हे बिकार पांघरुणीच्या, आता जातोच गुमान की तुझं मा काड आड खिळखिळ करून टाकू.
2: चल.
1: अरे जा. अरे जा जा ये मूड दाडा. अरे म्हणजे पोरीचं आईबाप हयात नाही म्हणून पोर काय उपाशी मरते सरपंचाच्या शेतात कामाला पाठवाया? अरे तीन दांबड्या पुण्यांदा ये कधी शेवताला कामावर बोलवाया, नाही तुझं टकुरं आणलं तर नाव सांगणार नाही अवलादीच.
5: आबा. अरे आबा.
1: कोण? नाना शिंदा का? वय वय नाना शिंदा. अरे शिंदा ये ये ये. अरे कवा आलास मग महिवार? ना
5: हे आत्ता जपे नव.
1: अरे राहणार होतास नव, महिना 2 महिने.
5: जा
6: लय कटाळा आला बघ म्हणायचं.
1: म्हणून काय झालंय म्हाताऱ्या?
6: अरे तिथं मला माझ्या म्हाताऱ्या बायकोची
1: सारखी आठवण यायला लागली.
6: अंगे अशी म्हणून तर आलोय. आणि आबा येताना तुझा एक पाहुणा बी घेऊन आलोय संगती.
1: माझा पाहुणा?
6: हा आता नाही ओळखणार त्याला तू. लहानपणी बघितलं होतस न त्याला तू?
1: लहानपणी बघितला होता. अरे पण कोण?
6: आपल्या रामा जगदाळ्याचं नातू.
1: हा म्हणजे आपला तो रोंग्या बाळा.

0: येऊन तू बोलला नव्हतास का
1: रामा? जर का मला पहिली नात झालीस तर तुझ्या या पहिल्या नातवाला दिलीस
0: अंग अशी।
1: अरे पण त्याला आता किती वर्ष झाली?
0: पण रामा अजून आपल्या जबाबदारीला पक्का राहिलाय नव।
1: पण त्यांनी अजून आपल्याशी अवताला कुठं बघितलंय?
0: अरे शेवता बाबत मी त्यांना समजावून सांगितलं यार। बघ तू बघ बाळा आलं बाळा यो बघ आबा
2: आबा नमस्कार करतो आबा।
1: अरे हो हो बाळा एवढं वाकून पायाला हात लावून तो कशा पाहि नमस्कार करायावा?
2: असं कसं होईल, काही झालं तरी वडीलकीचा मान ठेवायला नको।
1: अरे वार वा बाळा।
2: हा हा आबा, नुसता बाळा नव्हे
1: मन
2: तुमचा रोंग्या बाळा।
1: अरे वार वा माझ्या रोंग्या बाळा।
2: आता कसं जरा बरं वाटलं
0: काय आबा? पास
1: एकदम पास।
2: एकदम पास म्हणजे?
0: अरे म्हणजे नवरा मुलगा एकदम फास।
2: हो पण शिंदा बाबा
0: बाळा तू काय बी बोलू नकस बाबा, तू असं कर गेला घेऊन घरला जा आणि नवरी मुलगी दाखव। ऐकलं का बाबा, नवरी मुलीला बी नवरा मुलगा दाखव। एकदा का नवऱ्याला नवरी पास झाली, नवरीला नवरा पास झाला की होऊन जाऊ दे एकदम धूमधडाक्यात।
1: वय वय हे बाकी एकदम बरोबर आहे।
0: मग आबा तू हो मोर बाळाला मी पाठवतो बाळा, चल चल।

0: طيب
1: كون هاي
0: رامي برميا
2: يسنيا
0: شنكريا
1: كاي سالي مجيد كشا پاي خط ساكلات
0: نهي منجي آبالا اچرائي گل تو نو
2: واڑت لیمان سکامالا ينار حيط کنائي منوني چرتوي
0: تي سانگالا آلوي
1: ارى پن تي سانگا كاي اصر رنگا سا بي رنگ کرائي سا
0: نهي منجي آبالا لئي منجي لئي سا آگاو پرنا بول لامچا سانگا تي
3: तुमच्या बद्दल कायच्या वाईस बोललात यो
1: इतका माजोरा झालाय त्यो
0: वय तर
1: आणखीन काय काय म्हणत होता
3: तीन रुपये रोजात वाडीतली माणसं कामावर येणार नाहीत म्हणून
1: मग रोज किती मागत्यात
3: सहा रुपये रोज
0: आणि एक टायमचं जेवण
1: ठेवलंय त्याच्या बाण
2: त्याच्या बिगर कुणी भी कामावर येणार नाहीत म्हणतोय
1: अस शंकर्या
3: जी
1: माझी बंदुकान
3: आत्ता आण तू
1: बरम्या
0: हा जी
1: आबाच्या माजोरपणाचा हिसका त्याला दावायलाच पाहिजे
3: साहेब ही बंदूक
1: आता चला
2: पण ह्या टाइमला कुठं काय होणार त्यो
1: अरे कुठं का असना पातळात गेलेला असला तरी देखील उकरून काढू त्याला चला रे
0: चला चला
4: शिवंता ए शिवंता शिवंता अगे हे शेवंता अरे कुठे गेली ही पाण्याला तर गेली नाही वय वय पाण्यालाच गेली असणार अरे हिला किती येळेला समजावून सांगितलं अशा या तिन्हीसांच्या येळेला कधी हिरीवर पाण्याला जाऊ नकस म्हणून शेवंता अगे हे शेवंता
5: आबा आबा
4: शेवंता
5: आबा
4: शेवंता अशी काय रडतेस कशापाई अगं पाण्याला गेली होतीस तव मग असं रडाया काय झालं
5: बाबा
4: आणि शिवंता तुझी घागर कुठे
5: घागर घागर तिथंच टाकून आले मी
4: घागर तिथंच टाकून आली अगं पण का कशा पायी
5: बाटली होती आबा घागर बाटली होती
4: घागर बाटली होती म्हणजे
5: बाबा
4: अशी काय करते हे शिवंता काय झालं पुरी
5: माझं नशीब फुटलं आबा माझं नशीब फुटलं
4: नशीब फुटलं म्हणजे सांग सांग पोरी अगं सांगितल्याशिवाय कसं समजावं माणसानं

0: कसं सांगू आबा, कोणत्या तोंडानं सांगू?
1: आणि एका उन्मत्त मग्रूर सत्ता दांडग्याच्या पाप वासनेला बळी पडला तो एका असहाय अश्राप हरिणाचा, त्या दुर्दैवी तिने सांजेच्या वेळेस उद्ध्वस्त उद्ध्वस्त होऊन गेलं पहाटेपूर्वी उमळणार एक गोड स्वप्न, उद्ध्वस्त उद्ध्वस्त होऊन गेलं एका कोवळ्या अजाण मुलीच्या अंतःकरणातील सोनेरी भाव विश्व।
2: देवा, अरे साता जन्माचा वैरी देखील साधणार नाही असा कोणत्या जन्मीचा दावा साधलास चांडाळा? अरे मी शुद्ध होऊन तुझी पूजा करावी म्हणूनच ना माझ्या आंघोळीसाठी पाणी आणाया ती हिरीवर गेली होती, अरे त्या हिरीच्या पाण्यानं माझ्या पोरीच्या अब्रूची लागणार धुयाला तुझ्या मनाला जरा बी चरम कशी वाटली नाही? देवा, इतका कसा रे तू निष्ठूर निष्ठूर झालास?
0: आबा, माझे काही चुकलं का?
2: नाही नाही पोरी, तुझं काय बी चुकलेलं नाही, तसंच माझं बी काही चुकलेलं नाही। चुकल्यानं असल तर ते आपल्या दुबळेपणाच, चुकल्यानं असल तर ते आपल्या दुबळेपणामुळे शिरजोर झालेल्या त्या सैतानाच, आणि चुकल्यालं असल तर त्या सैतानाचा माजोरीपणा उघड्या डोळ्यांनी बघत बसणाऱ्या या देवाच।
0: काय बोलतेस का हे आबा?
2: मग का म्हणून त्यांनी आपली अशी वाताहत करून टाकावी? अग समजा ईश्वराचा कर्ता कर्मिता तोच आहे नव, मग ईश्वराच्या त्या कर्त्या कर्मित्यानं सरपंचाच्या काळजात पापाचा वनवा का पेटवावा? आणि त्या पापाच्या वनव्यात चारी अंगानं जळून खाक होणाऱ्या माझ्या कोवळ्या फुलाला त्यानं का वाचवलं नाही, त्यानं का तारलं नाही?
3: आबा, दगडाचा देव दगडाची नाव, ही काय दगड तरू जाणे?
2: बारे पांडुरंगा, कायम या करावे कोठे बजावे तुझं विण आम्हा आहे तरी कोण, तू तर झालास पाषाण पाषाण।
4: पाषाणाच्या देवा कैसा झालास पाषाण, पाषाणाच्या देवा कैसा झालास पाषाण, झालास पाषाण, झालास पाषाण, झालास पाषाण, झालास पाषाण।
3: बाळा, मी सगळं सगळं ऐकलंय आबा, सगळं सगळं ऐकलंय, खरं ते सांगतो आबा, माझ्यावर विश्वास ठेव। घडलेली घटना किती वाईट ओंगळ किळसवाणी असली तरी मी माझ्या निश्चयापासून एक पावलंही मागे जाणार नाही।
2: खरं सांगतोयस तू हे बाळा?
3: हा हा आबा, जबान तुझ्या दोस्ताच्या रामा जगदाळ्याच्या नातवाची आहे।
2: अरे पण बाळा।
3: हा हा आबा, आता मुकाट राहून चालणार नाही, समर्थ माणूस किती मोठ्या वकुबात असला तरी त्याला जाब हा विचारायलाच हवा।
2: जाब विचारायला त्याला जाब विचारायला वय वय त्याला जाब विचारायला हवा बाळा, त्याला जाब विचारायला हवा,
5: जाब विचारायला हवा,
2: जाब विचारायला हवा, जाब विचारायला हवा,
5: जाब विचारायला
3: हवा। नौकर मित्र हो, किती दिवस सहन करणार हा अन्याय हा अत्याचार, किती दिवस उघड्या डोळ्यांनी बघत बसणार आया बहिणींच्या अब्रूवरील सत्ता दांडग्यांचे अमानुष बलात्कार? त्यापेक्षा मी म्हणतो त्यापेक्षा चूड लावून पेटवून का टाकीत नाही हे भंगार लाजिरवाण जीन? निदान त्याच्या प्रकाशात तरी मार्ग दिसेल इतरांना, ताचा रोवून प्रतिकार करण्याचा, कफन मस्तकाला बांधून लढण्याचा, लढता लढता मरण्याचा, मरता मरता मारण्याचा।

0: ஷிவதா.
1: ஆமா, அப்படி சொப்படி ஜாலி ஆமா, அப்படி சொப்படி ஜாலி,
0: சொப்படி ஜாலி. काय सांगतेस काय पोरी तुये?
1: होय आबा, शिंदी नाजी घरला जाऊन परत येते म्हणून निघून गेली. तेवढ्या झोपडीनं मागल्या बाजूनं पेट घेतला.
0: अगं पण पेट कसा काय घेतला?
2: झोपडी जळाली कशी?
1: कुणास ठाऊ.
3: चला रे आ भिजवाय, चला
0: चला रे आ भिजवाय, चला
4: चला चला. अरे बाबू, ते पाहिलं का?
3: कोण?
4: परम्या.
5: इसनिया
4: शंक्र्या. सरपंचाची माणसं.
0: सरपंचाची माणसं?
4: होय होय,
0: हीच ती सरपंचाची भाडोत्री कुत्री. शेवंता तू थांब इथं, मी आलो.
1: लगे ना गाबा, त्यांच्या पाशी बंदूक आहे.
0: बंदूक असली म्हणून काय झालं? त्यांना काय तसं जाऊ द्यायचं?
5: बाळा
0: सोडा सोडा शिंदा बाबा, मला जाऊ द्या.
3: नग नग बाळा, अगोदरच आग पेटलेली आहे, त्याचं त्याल होतू नग.
0: अहो पण मी.
3: अरे तू एकटा कुठं कुठं पुरा पडणार आहे?
0: अहो म्हणून काय त्यांना तसं जाऊ द्यायचं?
3: नग नग पोर, उगा डोसक्यात राग घालून घेऊ नगस. आबा लगे घरला जा, म्या पण चलतो. आबा चलतो म्या.
4: उपजले विटाळी, मेले ते विटाळी, राहिले विटाळी तेही जाती तेही जाती.
0: अरे रे, कसल्या काळजाची माणसं आहे ती?
4: लाय लाय, त्याला जाम इचारा आहे आवा. बाळा जाम इचारा आहे आवा. शेवंता चलतो म्या.
1: कुठे चाललास आबा?
4: सरपंचाच्या वाड्यावर.
1: एकलाच?
4: वय वय एकलाच.
0: थांब बाबा, मी येतो तुझ्या बरोबर. शपथ आहे माझी, येऊ नकस माझ्या संगाते. शेवंताला घे, घरला जा. इजवता आलीच तर आग इजवायचा प्रयत्न कर. मी जातो. बरं वाईट होईल ते माझं एकल्या एकल्याच होऊ दे. उगा दोघा दोघांचा बळी जाया नगर.
1: आबा
4: बाळा, सांभाळशील ना माझ्या पोरीला?
0: सांभाळी, वेळ आलीस तर जीवाची बाजी लावून सांभाळी.
4: शाबास रे माझ्या वाघा. शेवंता चलतो म्या.
6: परम्या.
7: हाजी.
6: इसन्या.
7: इसन्याला वाड्याबाहेर उभा केलाय.
6: अरे शंक्र्या.
7: तर तिकडेच ठेवलंय आबाच्या पळतीवर.
6: आबाच्या पळतीवर?
7: पळत तो ठेवणार नाही, तिथली आपली माणसं आबावर पाळत ठेवून काय काय घडत त्याला सांगणार आहेत.
6: अरे पण त्या तापट डोसक्याच्या माणसाला तिथे एकला ठेवायचा म्हणजे?
7: त्याला कडक ताकीद देऊन ठेवली आहे. ते काय सांगतील ते नुसतं ऐकायचं आणि तसंच इकडे यायचं म्हणून.
6: आणि रात्रीची कामगिरी कशी काय पार पडली?
7: एकदम पावर बास. मला वाटत आबाच्या झोपडीचा जळू सांगाड तेवढा शिल्लक राहिला असणार.
8: साहेब साहेब, हे बघा शंकर पळत पळत इकडेच येतोय.
7: वय वय, तू बघ आलाच साहेब.
6: काय झालं शंक्रिया?
7: यो आबा इकडे यायला निघाला या.
6: आपल्या वाड्याकडे?
7: वय वय, आबा लय म्हणजे लयच चावताय या.
6: अस म्हणजे गांडुळ्यानं शेवटी शेषाचं स्वांग धारण केलं म्हणायचं?
7: या त्याला वाटेत आडवा घालणार होतो पण या बर्माने इशारा देऊन ठेवला होता म्हणून मुखात राहिलो.
6: बरे झाले आता इथंच येतोय नव.
7: वय वय, एवढ्यात यायला बी झाला.
6: माझी बंदूक.
7: पण साहेब नकाचा कामाला गोडीचा घाव कशा पाहिजे हवा साहेब?
8: आम्ही आहोत ना
6: सरपंच.
7: यो बघा आबा आलाच.
6: तुम्ही समजी बाजूला राहा.
4: हाजी. सरपंच राम खोरा, माणसाच्या औलादी तुझी पैदा झाली कि खाणीत लोळणाऱ्या डुकराच्या.
6: आबा तोंड सांभाळून बोल.
4: अरे मग का म्हणून माझ्या सोन्यासारख्या पोरीच्या औक्षाची अशी माती माती करून टाकलीस? का म्हणून तिच्या अबरूची असे धिंडवडे उडवलेस? का म्हणून माझं झोपडे जाळलंस? का म्हणून माझा संसार उघड्यावर पाडलास? बोल मुडद्या बोल, उघड तुझा थोबाड अरे जाब दे.
6: उघड डरकळ्या फोडू नका साबा, त्याचा काय बी उपयोग होणार नाही. अरे वाघाच कातड पांघारलं म्हणून गाडव कधी वाघ होत नाही.
4: मग मुडताड. आता तुझ्या समोर कोण उभा आहे, गाडा आहे का वाघ आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घे.
7: हाजी इसन्या. हे बघ त्याची काठी पकडली, तू हाडाची टाकूया काठी.
8: ही आपली काठी
7: आणि काठी. अरे हा शंका बसत काय बसतीच्या छादावर टेकवताची नाड्यावर गुप्ती.
9: आता पावतर लय लय टिवटी ऐकून घेतली. तुझ्या नशिबाची दोरी ताट होती म्हणून तू वाचला. पण कुत्र्या आता मात्र तुझी तर राग नाही
6: शंक्रिया हातावर
9: नाही साहेब तुम्हाला नको नको ते बोलणार ह्याची जीभ मुळापासून छाटून टाकाय हवी
6: शंक्रिया सांगतोय ते ऐक हातावर त्याच्या छाताळावर न उठ
9: पण साहेब ते काय काय बोलत होता ती ऐकलंच नव्हतं मी
6: अरे अशी कुत्री मधी मधी भोकायचीच मला त्याच काय बी वाईट वाटलं नाही पण गड्या मला चीड आली ती दुसऱ्याच गोष्टीची
9: कोणत्या
6: आज इतकी वर्ष गावात काढली मोठ्या मानात मोठ्या रुबाबात वाढलो आजूबाजूच्या 550 गावात बी एवढा दरारा वाढिवला की रस्त्यानं चालायला लागलो तर डोळ्याला डोळा भिडवायची हिंमत अजून बी कोणाला होत नाही आणि आज आज ह्यो आबा पोवार अगदी ताठ मानेनं माझ्या डोळ्याला डोळा भिडवून बोलला बस त्याच मला दुःख झालंय
9: त्याच्यावरती बी आपल्याकडे रामबाण उपाय साहेब
6: कोणता त्यो
9: पुनंदा साहेबाच्या डोळ्याला डोळा भिडून बोलाया ते तर डोळ्याच जागेवर राहणार नाहीत इसल्या शंकल्या घेऊन जा त्या म्हाताड्याला तिकडं

आबाचे दोन्ही डोळे गेले. नातीवर झालेल्या बलात्काराचा जा विचारायला गेलेल्या आबावर दोन्ही डोळे गमावून बसण्याचा भयानक प्रसंग कोसळला.

0: कोण बाळा बाळा कुठे होतास तू इतक दिस
1: चावडीत होतो मी
0: चावडीत
1: होय होय चावडीत फौजदारानं मला अटकवून ठेवलं होतं
0: अरे पण का
1: त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारले म्हणून त्याला रागाने उलट सुलट बोललो म्हणून
0: पण बाळा
1: मग काय करणार शिवंत माझा नाईलाज होता आज जवळजवळ 1.5 महिना उलटून गेला आबाचा पत्ता नाही तुमच्या सगळ्या पाहुण्यांचे गाव पालथे घातले शेवटी फौजदाराकडे तक्रार नोंदवली त्याला सगळं सगळं समजावून सांगितलं
0: मग काय म्हणाला त्यो
1: शिवंता तो काय म्हणाला ऐकून माझ्या सर्वांगाची नुसती लाही लाही झाली
0: असं म्हणाला तरी काय त्यो
1: तुझा तो आवाज केला असेल वैतागून तोंड घेऊन त्याच्या त्या दिवट्या नातीनं कुठेतरी शेण खाल्लं असेल म्हणून शिवंता त्यासाठीच तर मी त्याच्याबरोबर भांडलो आणि म्हणून तर त्याने मला चावडीत बंद करून टाकलं
0: अरे पण
1: अगं मी त्याला खूप खूप समजावून सांगितलं तरी तो ऐकेना शेवटी मी जेवण बंद केलं सावडीतून सुटका झाल्याशिवाय पाण्याचा खोट सुद्धा घेणार नाही अशा निर्धाराने वागलो आणि त्यावेळेस त्यांनी माझी सुटका केली
0: माझ्यासाठी माझ्यासाठी अजून किती जणांना त्रास भोगावा लागणार आहे कुणास ठाऊक
2: मंडळी आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य माणसा आधी माणूस हो भाग पहिला लेखक विनायक पाटील संगीत बाळ नाईक पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर पार्श्वगायन बाळ नाईक शहाजी काळे आणि शकुंतला यातील कलाकार बाळा अविनाश पाटील सूत्रधार रमेश राणे बनण्या राजू राऊळ सरपंच नारायण जाधव विशाल प्रसाद सावंत शंक्र्या रवींद्र प्रभू शेवंता संगीता मेस्त्री शिंदार बळीराम काटे गावकरी अशोक पाटील आणि आबा विनायक पाटील सादरकर्त्या अनुजा कानडे

नभोनाट्य माणसाआधी माणूस हो या नभोनाट्याचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.